0: 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पथदर्शी आराखडा सादर. एमपीएससी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा तातडीनं लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना आणि चायना मास्टर्स पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी 3 वर्षांचा पथदर्शी आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात जाहीर केला. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर समन्वित मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी काल वार्ताहर परिषदेत बोलताना केलं. एनसीसी, एनएसएस आणि माय भारत या युवा उपक्रमांच्या माध्यमातून लाखो नशामुक्ती मित्र तयार करण्याचा मानस असून शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यानं शैक्षणिक परिसर अंमली पदार्थमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या तिप्पट करण्यात येणार असून 10,000 स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत. शिवाय पुढील वर्षापर्यंत प्रत्येक राज्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या स्थापनेसाठी केंद्राकडून 7% सहाय्य दिलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. नक्षलवादाप्रमाणेच देशातून अंमली पदार्थ सेवनाची समस्याही समूळ नष्ट करण्यात येईल असं शहा यांनी नमूद केलं. एमपीएससी परीक्षांबाबत प्रश्नपत्रिका निर्मितीपासून संपूर्ण परीक्षा पद्धतीत आवश्यक त्या सुधारणा तातडीनं लागू करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पारदर्शक परीक्षा पद्धती विकसित करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली. ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी शिक्षक पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत करणार आहे. या प्रयत्नांबरोबरच कठोर कायदे सुद्धा करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिलं. दरम्यान राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर 6 सदस्यांचाही यात समावेश आहे. राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचं दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीनं गुणांकन करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीवर आधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजवण्याच्या दृष्टीनं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या 3 वर्षांच्या कामगिरीवर आधारित ही श्रेणी निश्चित केली जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर केवळ आंदोलन करून भागणार नाही तर ठोस कृती कार्यक्रम आखून त्याचा पाठपुरावा करावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नागपुरात केलं. महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या नागपूरमध्ये बोलत होत्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील मेळघाट आणि मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्प गिधाडांच्या संवर्धनाच्या दिशेनं देशातील यशस्वी केंद्रे ठरली आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माहितीनुसार डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात 29 गिधाडं सोडण्यात आली. त्यापैकी विविध प्रजातींच्या गिधाडांनी चांगल्या प्रकारे तग धरला असून त्यांचा जगण्याचा दर 78% नोंदवला गेला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गिधाडांची घटती संख्या पाहता त्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मेळघाट आणि पेंचमधील उत्साहवर्धक परिणाम गिधाड संवर्धनाच्या प्रयत्नांना आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठी चालना देणारे ठरले आहेत. गिधाडांच्या संवर्धनाला यश मिळणे हे केवळ एका पक्षी प्रजातीच्या संरक्षणापुरते मर्यादित नसून पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीनं देखील महत्वाचं आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
0: महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल काल रात्री पुण्यात जाहीर करण्यात आला. भारतीय विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या

लाजाळू एकांकिकेनं 61व्या पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एरर ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेनं सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा करंडक पटकावला. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या आठवडे बाजार या एकांकिकेला दुसरं, तर मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्कीम या एकांकिकेला तिसरं पारितोषिक मिळालं. ऋषिकेश जोशी, रेणुका दफ्तरदार, निपुण धर्माधिकारी यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी शिवसेनेच्या वतीनं मोफत बस सेवेचा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी 2900 एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात ते काल ठाण्यात बोलत होते. पुण्यात गणेशोत्सवात डीजे बंदीसाठी काल बालगंधर्व मंदिर ते पुणे महापालिका मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त मोर्चा काढला. या मोर्चात तरुणांसह सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग होता. जालना जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर पोलीस प्रशासनानं निर्बंध आणले आहेत. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन जालन्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा होत असताना डीजेचा वापर न करता राज्यासमोर आदर्श ठेवावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरीवासियांना केलं आहे. नागपूरची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या मारबत महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काळी आणि पिवळी मारबत यांची विधिवत पूजा करून महोत्सवाला सुरुवात झाली. मुख्य सोहळा 11 सप्टेंबर रोजी होईल. देवळाली दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेनं शनिवारी 100वी फेरी पूर्ण केली. या सेवेमुळे आतापर्यंत 14,000 टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर 2024 रोजी या सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता. या रेल्वेमुळे शेतमालासह विविध प्रकारच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक शक्य झाली असून ही सेवा शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी महत्वाची ठरत आहे. राज्य शासनातर्फे दिला जाणारा डॉ जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार लातूरच्या डॉ अंजली जोशी टेंभुर्णीकर यांना शनिवारी पुण्यात प्रदान करण्यात आला. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेंभुर्णीकर यांना सन्मानित करण्यात आलं. मराठवाड्याच्या विकासासाठी 3 वर्षांपूर्वी 47,000 कोटी रुपयांच्या विविध पॅकेज आणि विकासकामांना मंजुरी देण्यात आली होती, मात्र मराठवाड्याचे मूलभूत प्रश्न अजूनही कायम आहेत असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत केला. मराठवाड्याच्या मूलभूत प्रश्नांची सरकारला आठवण करून देण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जनआंदोलन हाक दिल्याची माहिती पाटील यांनी दिली. 15व्या सातारा हिल ऑफ मॅरेथॉनमध्ये सांगलीच्या प्रवीण कांबळे आणि राणी उत्तंडे यांनी 21 किलोमीटर गटात विजेतेपद पटकावलं. देश परदेशातील जवळजवळ 10,000 धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला. दरम्यान मॅरेथॉनमध्ये धावणारे संजय कदम यांचा मृत्यू झाला. शर्यतीच्या परतीच्या मार्गावर असताना ते अचानक कोसळले, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. भारतीय जोडीनं चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा पराभव केला. या जोडीचं हंगामातलं हे दुसरं विजेतेपद आहे. या जोडीला 2023 आणि 2025 या वर्षात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पथदर्शी आराखडा सादर. एमपीएससी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा तातडीनं लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना आणि चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर।
1: नमस्कार श्रोते हो, आपण एकदा 100.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर ऍप वर आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड ही प्रसारण वाहिनी। मंडळी, आज मनस्पर्शी हा कार्यक्रम घेऊन तुमच्या सोबत आहे मी आरजे शिवांगी। अर्थातच आजच्या मनस्पर्शी हा कार्यक्रमात खूप साऱ्या गप्पा होणार आहेत, दिनविशेष असणार आहेत, रंजक माहिती सुद्धा असणार आहे आणि सोबत असणार आहेत सुंदर सुंदर गाणी। तेव्हा ऐकत राहा एफएम गोल्ड।

मंडळी, श्रावणातला आजचा शेवटचा सोमवार आणि अवघे 7 दिवस राहिलेत गणेशोत्सवासाठी. म्हणजे आपण काउंटडाऊन म्हणतो ना, त्याचा ॲक्च्युली फील होतं. म्हणजे पुढच्या सोमवारी गणपती बाप्पा आपल्या घरी असणार आहेत आणि आपण सगळेच जण त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या आराधनेमध्ये गुंतलेलो असणार आहेत. मग जर का बाप्पा आपल्या घरी येणार आहे तर त्याची तयारी, त्याची लगबग, त्याच्यासाठी काय बनवायचं, त्याच्यासाठी काय सजावट करायची, अशी लगबग तुमच्याही घरात सुरू असेल की नाही. तर तुम्ही बाप्पाच्या आगमनासाठी काय काय तयारी करताय, कोणते नवीन पदार्थ तुम्ही शोधले आहेत? म्हणजे पारंपरिक नैवेद्य तर आपण देणारच आहोत, पण प्रसादासाठी म्हणा किंवा जे काही पाहुणे घरी येणार आहेत त्यांच्यासाठी एखादा नवीन पदार्थ तुम्ही शोधला असेल तर तुम्हाला नक्की सांगा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. 022 हा एसटीडी क्रमांक आहे. तेव्हा ऐकत राहा FM गोल्ड, RJ शिवांगी सहित.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी. मंडळी, गाण्याच्या आधी आपण गप्पा मारत होतो ते येणाऱ्या गणेश उत्सवाबद्दल. या गणपतीच्या उत्सवामध्ये मोदक तर हमखास बनतातच, पण त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी काही पारंपरिक नैवेद्यसुद्धा असतात. आणि मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या घरीसुद्धा असा एखादा पारंपरिक नैवेद्याचा प्रकार बनला जातो का. तर प्रमोद राऊत यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधला आणि ते म्हणाले की आमच्याकडे ना गव्हाच्या सांजोऱ्या करतात, म्हणजे रव्यासारखाच थोडासा प्रकार असतो आणि साधारण पोळी त्यापासून ते बनवतात आणि तो आम्ही नैवेद्य गणपतीला दाखवतो असं ते म्हणाले. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात, तर तुम्हाला माहिती आहे का हे पदार्थ बनवत असताना आपण वेगवेगळ्या साधनांचा आपल्याला ना उपयोग होतो. त्यातील एक साधन म्हणजे पुरणाचं यंत्र. म्हणजे ज्यांनी त्या यंत्रामध्ये पुरण वाटलंय ना, त्या व्यक्तीलाच ठाऊक असेल की हे यंत्र किती उपयोगाचं आहे, आपली किती मेहनत ते वाचवतं. कारण पूर्वीच्या काळी ते पुरण पाट्यावर वाटायचं म्हणजे एकतर फार वेळ तर जायचा, पण त्यामध्ये बरीचशी शक्ती लागायची. पण जेव्हापासून हे पुरणाचं यंत्र आलं आहे ना, तेव्हापासून वेळ तर आपला वाचतोच अगदी सहजरित्या. म्हणजे त्या यंत्रामधून सुद्धा पुरण काढताना मेहनत लागते, परंतु वेळ निश्चितच वाचतो आपला. पण मंडळी, हे यंत्र वापरत असताना तुम्हाला या यंत्रामागची गोष्ट माहिती आहे का? तुम्हाला वाटत असेल की हे यंत्र खास पुरणासाठी बनलेलं आहे, तर असं अजिबात नाही आहे. मुळात हे यंत्रच तयार झालं ते जवळजवळ 100 वर्षापूर्वी, आणि भारतात नाही तर फार लांब बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्समध्ये. आणि तिथे हे यंत्र 1928 साली विक्टर सायमन नावाचा एक गृहस्थ होता आणि त्याने ते हे यंत्र बनवलं होतं. मुळात त्याने हे यंत्र बनवलं कशासाठी, तर युरोपमध्ये भाज्या आणि फळं उकडून खाण्याची पद्धत होती आणि बऱ्याचदा या भाज्या किंवा फळं ना स्मॅश करण्याची खूप गरज लागायची आणि त्या काळी ते खूप असं जिकरीचं काम होतं. आणि मग त्यासाठी त्यांनी तळाला छिद्र असणारं असं आणि वरती जे हँडल असतं असं एक यंत्र बनवलं, त्याला त्यांनी नाव दिलं होतं फूड मिल. म्हणजे एक एखादा पदार्थ दळण्याचं यंत्र. आणि मग जेव्हा ते यंत्र भारतामध्ये आलं ना, त्यावेळी या यंत्रामधनं पुरणसुद्धा वाटू शकतो हे कोणाला सुचलं आणि ते कसं सुचलं याबद्दल काही मला माहिती नाही आहे, पण आज ते यंत्र आपण इतकं आपल्या भारतीय पद्धतीचं करून टाकलेलं आहे ना की म्हणजे त्यामध्ये आपण पुरण वाटतो, बऱ्याचदा इडलीचं जे बॅटर असतं त्याचंसुद्धा वाटण आपण त्या यंत्रामध्ये करतो. पण आत्ता जेव्हा केव्हाही तुम्ही हे पुरणाचं यंत्र वापराल त्यावेळी मात्र तुम्हाला ही गोष्ट ठाऊक असेल की हे यंत्र आपल्या भारतात नाही तर फार लांब बेल्जियममध्ये कोणीतरी वेगळ्याच कारणासाठी बनवलं होतं, पण आपण मात्र त्याचा एक छान सुंदर असा उपयोग करून घेतोय. अशीच सुंदर सुंदर माहिती आजच्या मनस्पर्शी या कार्यक्रमात असणार आहे, तेव्हा ऐकत राहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड ही वाहिनी.

मंडळी, कधीही कोणाला कुठलाही अपघात होऊ देत नको असंच मी म्हणेन. पण जर का सेवा करणारं आपलं आवडतं असेल तर प्रत्येकालाच वाटतं, नाही का, की कधीतरी थोडंसं धडपडावं, कोणीतरी आपली सेवा करावी, आपल्या हातामध्ये आपल्याला चहा पाण्याचा ग्लास द्यावा वगैरे वगैरे वगैरे. पण असो, तुम्ही कधी ऑपरेशन थिएटरमध्ये वगैरे गेलात का? म्हणजे कधी जाऊनही माझी इच्छा आहे, पण समजा एखाद्या नातेवाईकांसाठी कधी गेला असाल बघण्यासाठी, म्हणजे त्या थिएटरच्या बाहेर उभं राहिलं असाल, काय धडधड असते की नाही आपल्या मनामध्ये? आतमध्ये गेलेली व्यक्तीचं ऑपरेशन नीट होईल की नाही, सगळं व्यवस्थित पार पडेल की नाही, असे अनेक असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. पण कधी तुम्ही हा विचार केला आहे का की त्या जागेला जिथे सर्जरी होत असते त्या जागेला ऑपरेशन रूम असं न म्हणता ऑपरेशन थिएटर असं का बरं म्हणत असतील? तर याचं कारण थोडंसं भयानक आणि थोडंसं धक्कादायकही आहे. फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण आपण जर का 1800 दशकामध्ये गेलो ना, तर त्यावेळी शस्त्रक्रिया करणं, म्हणजे शस्त्रक्रिया होत असताना ती पाहणं, हा एक प्रकारचा शोच होता. म्हणजे त्यावेळेच्या जर का तुम्ही शस्त्रक्रियांच्या खोल्या पाहिल्या असतील म्हणजे चित्रांमध्ये म्हणायचं आहे, तर जसे आत्ताचे एम्फी थिएटर्स असतात ना, म्हणजे मध्यभागी रंगमंच आणि त्याच्या आजूबाजूला बसण्यासाठी काही पायऱ्या केलेल्या आहेत किंवा खुर्च्या आहेत, तर असं का केलं जायचं? तर या पायऱ्यांवरती किंवा जी आसन व्यवस्था केलेली असेल त्यामध्ये बऱ्याचदा मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत किंवा काही डॉक्टर्स आहेत जे स्वतःला नव्याने काही गोष्टी शिकू पाहत आहेत, इतकंच काय तर त्या काळचे जे श्रीमंत लोक होते ते सुद्धा हे ऑपरेशन्स तिकीट काढून बघायला जायचे. हो, म्हणजे ऐकायला थोडंसं वियर्ड वाटतंय ना, मी म्हटलं ना याचं कारण थोडंसं वेगळं आहे. तर ती मंडळी तिकीट काढून हे ऑपरेशन बघायला जायचे. तर काय बरं कारण होती या सगळ्याच्या मागे?

तर त्या काळी ना ॲनेस्थेशिया जो ऑपरेशनच्या आधी दिला जातो म्हणजे भूल दिली जाते आणि ज्या त्यानंतर ऑपरेशन केलं जाताना तर या ॲनेस्थेशियाची पद्धतच नव्हती. त्यामुळे रुग्ण प्रचंड वेदनेने जोरजोरात ओरडत असायचे ती सर्जरी करताना. आणि मग डॉक्टरांना काय करावं लागायचं तर फक्त 30 ते 40 सेकंदामध्ये ती जी सर्जरी आहे ती पूर्ण करावी लागायची. बरं, सर्जरी म्हणजे तरी काय, तर त्या काळी चक्क हात किंवा पाय कापणं ही एक कौशल्याची गोष्ट मानली जायची आणि ती सर्जरी असायची. म्हणजे मग एखादे डॉक्टर जे जितक्या वेगवान पद्धतीने ही सर्जरी करताय तितके ते हुशार समजले जायचे. आणि मग हे कशाप्रकारे होतंय तर हे शिकण्यासाठी, हे बघण्यासाठी तिथे अनेक लोक उपस्थित राहायचे. येस येस, जो तुमच्या मनात प्रश्न आहे तोच माझ्या मनातही आला की मग निर्जंतुकीकरण किंवा स्टेरिलाइज या सगळ्या गोष्टी कुठे गेल्या. तर मुळात त्या काळामध्ये जंतुसंसर्ग लोकांनी पाहिल्यामुळे त्या पेशंटला जंतुसंसर्ग होईल ही गोष्टच त्यांना ठाऊक नसायची. या उलट डॉक्टर जो काही कोट वापरायचे ना त्या कोटावर अनेकदा आधीच्या रुग्णाचे जे सर्जरी करताना काही रक्ताचे डाग असतील तर त्या कोटावर ते डाग तसेच असायचे. आणि मग एखाद्याच्या डॉक्टरांच्या कोटावरती जर जास्त डाग असतील तर ती त्यांच्या यशाची खूण समजली जायची. इतकंच काय तर शस्त्रक्रियेचं जे साहित्य होतं ना ते सुद्धा पाण्याने धुतलं जायचं नाही. पण या सगळ्यामुळे काय व्हायचं तर शस्त्रक्रियेमध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण हे 50% जास्त होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या कधी, तर 1867 स्कॉटिश सर्जन होते जोसेफ लिस्टर यांनी निर्जंतुकीकरणाची संकल्पना आणली. आणि मग मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण या गोष्टींचा समावेश झाला आणि एकूणच शस्त्रक्रियेची जी प्रक्रिया आहे ती कालांतराने अधिकच विकसित होत गेली. पण मंडळी विचार करा, त्या काळी ऑपरेशन कसं होतंय हे पाहण्यासाठी तिथे अनेक लोक जमायची, तिकीट काढून जमायची. आणि म्हणूनच त्या जागेला आजही ऑपरेशन थिएटर असं आपण समजतो. अशीच रंजक माहिती आजच्या मनस्पर्शी कार्यक्रमात अजूनही असणार आहे, तेव्हा ऐकत राहा 100% मेगाहर्ट्झ FM गोल्ड.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: मधुर मधुर गाण्यांसोबत मनस्पर्शी या कार्यक्रमामध्ये तुमच्या सोबत आहे मी आरजे शिवांगी। मंडळी, इतिहासाच्या पानावर नजर टाकली ना तर आजचा दिवस म्हणजे 7 सप्टेंबर हा आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी एक अत्यंत क्रांतिकारी दिवस मानला जातो, कारण याच दिवशी आपण विज्ञानाच्या क्षेत्रात

एक असा चमत्कार करून दाखवला की ज्यांनी कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदलून टाकलंय. म्हणजे आजच्याच दिवशी संशोधकांनी जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजेच जनुकीय अभियांत्रिकीच्या सहाय्याने मानवी इन्सुलिन तयार करण्यात प्रथमच यश मिळवलं होतं. म्हणजे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन हे किती महत्त्वाचं आहे हे आपण सगळेच जण जाणतो. पूर्वी काय व्हायचं माहिती आहे का, मधुमेहाच्या रुग्णांसाठी ना प्राण्यांच्या स्वादुपिंडापासून तयार झालेलं इन्सुलिन वापरलं जायचं आणि या इन्सुलिनला मर्यादा तर असायचीच, पण बऱ्याचदा काय व्हायचं की रुग्णांना त्याची ॲलर्जी व्हायची. पण 1978 जेनेटिक या कंपनीच्या वैज्ञानिक टीमने कोलाय नावाच्या जीवाणूचा जनुकांमध्ये थोडासा फेरबदल केला आणि प्रयोगशाळेमध्ये हुबेहूब मानवी शरीरात जसं तयार होतं ना अगदी तसंच इन्सुलिन बनवलं. आणि या शोधामुळे मोठ्या प्रमाणावर अत्यंत सुरक्षित आणि सगळ्यांना परवडणारं असं इन्सुलिन तयार झालं आणि त्याचा मार्ग मोकळा झाला. या एका शोधाने मधुमेहाच्या उपचारांचं चित्रच बदलून टाकलं. आज जगभरातील कोट्यावधी लोक या तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन आनंदात जगतायत आणि सुरक्षितपणे जगतायत.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी. मंडळी, खरंच एखादी व्यक्ती आपल्याला इतकी गोड गोड वाटते ना की जणू काही आपण त्याचा एक गोड चावा घ्यावा आणि खाऊन टाकावं असंच बऱ्याचदा आपल्याला वाटत असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असं आपल्याला का बरं वाटतं? तर खरं तर आपल्या मेंदूमध्ये या गोष्टीचं सिक्रेट दडलेलं आहे. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवरती इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो, ती व्यक्ती आपल्याला इतकी आवडते की आपण आहे ना त्या व्यक्तीप्रती आपल्या ज्या काही भावना आहेत त्या आपण शब्दाद्वारे किंवा कोणत्याही कृतीद्वारे व्यक्त नाही करू शकत. आणि मग कुठेतरी आपल्या मेंदूमध्ये थोडासा गोंधळ उडतो आणि मग चक्क आपल्याला असं वाटतं की अरे त्या व्यक्तीला आपण घट्ट धरावं आणि खाऊन टाकावं. मग ते एखादं छोटंसं लहान मूल असेल किंवा अगदी आपली आवडणारी एखादी व्यक्तीसुद्धा असेल. आणि अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे, नाही का? भरपूर प्रेम करावं, भरपूर आनंद करावा, कारण तितकंच प्रेम तितकाच आनंद आपल्याला पुन्हा रिटर्न मिळणारच असतो. मनस्पर्शी या कार्यक्रमात मात्र इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. 11 वाजता मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा असणार आहे युवा तरंग हा कार्यक्रम घेऊन. आणि एक आहारतज्ञ आपल्या भेटीला येणार आहेत. राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त त्यांच्याशी छान चर्चा करायच्या आहेत. खाण्यासाठी कोणत्या गोष्टी योग्य आहेत, अयोग्य आहेत, ते आपण जाणून घेणारच आहोत. आजच्या मनस्पर्शी या कार्यक्रमात सहभागी झालेले श्रोते होते शंकर साठे, मितेश बोर्ले, वसंत पारुंडेकर, प्रमोद राऊत, सुहास पांडे, शुभांगी कारेकर, प्रकाश कुलकर्णी आणि मंगेश दामले. शुभांगी कारेकर यांनी सुद्धा सांगितलं की गणपतीचा जो पहिला दिवस असतो त्या दिवशी त्यांच्याकडे खास वालाची भाजी, अळूवडी असा मोठा भेद असतो. सुहास पांडे यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे सुद्धा पोळी, 2 पोळीमध्ये शिरा असा पूर्ण ठेवला जातो आणि त्या शिऱ्याची पोळी नैवेद्य म्हणून गणपती बाप्पाला अर्पण केली जाते. अजूनही अशा काही नवनवीन रेसिपीज असतील तर त्या आमच्या अनेक आर्जेंपर्यंत तुम्ही पोचवा, कारण या परंपरागत काही रेसिपीज असतात ना त्या आता नष्ट होऊ पाहत आहेत, पण तुमच्यामुळे या श्रोत्यांच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून आपण त्या इतर लोकांपर्यंत पोचवू शकणार आहोत, त्यांना पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या स्वरूपात गणपती बाप्पासमोर सादर करणार आहोत. पण आता मात्र थांबूया मनस्पर्शी या कार्यक्रमात आणि भेटूया थेट युवा तरंगमध्ये 11 वाजता.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 101 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्डी प्रसारण वाहिनी। ठीक 11:01 झाले, कार्यक्रम सुरू होतो युवा तरंग आणि आज युवा तरंग हा कार्यक्रम घेऊन तुमच्या सोबत आहे मी RJ शिवांगी। मंडळी, राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून आपण 1 ते 7 सप्टेंबर हे दिवस भारतामध्ये साजरे करतो। संतुलित आहार, योग्य पोषण आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयींबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या 7 दिवसांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। आपली युवा पिढी जिच्यावर संपूर्ण भारताचं भविष्य अवलंबून आहे त्यांना पौष्टिक आहाराचं महत्त्व समजावं आणि एकूणच आपल्या सगळ्यांनाच संतुलित आहाराचं सेवन कसं सहज आणि सोप्या पद्धतीने करता येईल यासाठी आजच्या युवा तरंग या कार्यक्रमात एक आहार तज्ज्ञांसोबत आपण गप्पा मारणार आहोत, अनेक नवनवीन माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत, पण या गीतानंतर।

0: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपण गप्पा मारतोय ते आहार तज्ज्ञ अंकिता पालांडे सोबत. नमस्कार युवा तरंग या कार्यक्रमात अंकिता मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, थँक्यू सो मच.
0: श्रोते हो, अंकिता पालांडे या आहार तज्ज्ञ म्हणून अनेक फिटनेस क्लब आहेत किंवा अनेक हॉस्पिटल्स आहेत तिथे त्या कार्यरत असतात. जवळजवळ 16-17 वर्षांचा त्यांना दीर्घ अनुभव आहे आणि त्याचबरोबर त्या योगा टीचर म्हणून सुद्धा काम पाहतात. तर आज आपण त्यांच्याकडून राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त संतुलित आहार कसा घ्यावा आणि किती सहज आणि सोप्या पद्धतीने घ्यावा याबद्दल जाणून घेणार आहोत. तर अंकिताताई, मला सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल की अन्न ही आपली प्राथमिक गरज आहे, पण हे अन्न ग्रहण करताना ते पोषणयुक्त आणि संतुलित असणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आपण हा पोषण सप्ताह साजरा करतोय. तर यंदा म्हणजेच 2026 या वर्षाची राष्ट्रीय पोषण सप्ताहाची थीम काय आहे आणि त्याबद्दल जनजागृती करणं तुम्हाला का महत्त्वाचं वाटतं?
1: राष्ट्रीय पोषण सप्ताह 2026 जे आपलं आता सुरू आहे, आज 8 दिवस आता हा पोषण सप्ताह सुरू राहणार, तर याची मुख्य थीम असणार आहे आमची अंगणवाडी आमची जबाबदारी. आपण लहान मुलांपासून ही सुरू करतोय, पोषण सत्व हे लहान मुलांपासून सुरुवात करतो, ज्याचा मुख्य भर राहणार आहे स्थानिक सकस आहार आणि प्रथिन म्हणजे प्रोटीन डाएट. ठीक आहे, आणि याबद्दल जर तुम्ही जनजागृती विचाराल तर आपण आजूबाजूला ज्या शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, यामध्ये जाऊन आपण उपक्रम सुरू केली पाहिजेत. किंवा अंगणवाडी ज्या असतात, म्हणजे बेसिक लेवल पासून जर आपण सुरू केलं तर अंगणवाडी किंवा बालवाडी असतात, ज्युनियर सिनियरचे जे पालक आता निवडी असतात त्यांना जाऊन पर्सनली जर कोणी भेटलं, किंवा आहार तज्ञ म्हणा किंवा डॉक्टर्सनी ह्या सगळ्यामध्ये पुढाकार येऊन, युवा मुलांनी सगळ्यांनी पुढे येऊन त्यांना जर माहिती दिली, जनजागृती दिली, तर त्यांना मेन म्हणजे त्यांना कळेल की सकस आहार म्हणजे काय. मोस्टली आपण ज्या माता भगिनी असतात किंवा आजी आजोबा असतात जे मुलांचे खूप लाड करतात, बरोबर, आणि बऱ्याचदा मग तिथून सुरुवात होते की ते लाडोबा मग ते वेफर्स पॅकेट फोड किंवा मग काही मग चॉकलेट्स असू देत किंवा काही, तर त्याचं म्हणजे त्याचे काय परिणाम होतात मुलांच्या वाढत्या वयामध्ये किंवा त्यांच्या वाढीवरती, तर याबद्दल जनजागृती करणं ही फार मोठी जबाबदारी आहे. तो बेसिकली या सप्ताहाचा हाच एक उद्देश आहे की आमची अंगणवाडी आमची जबाबदारी आणि त्याच्यासोबत सकस आहार.
0: अरे वा, पण मग ज्यावेळी आपण म्हणतो की संतुलित आणि पोषणयुक्त आहार, तर मग याची आपण व्याख्या कशी काय करू शकतो, कशाला आपण संतुलित आहार म्हणू असं तुम्ही सांगाल?
1: बरोबर, बघा दोन टाईप आता तुम्ही जसं विचारलं, संतुलित आहार आणि पोषणयुक्त आहार. आता संतुलित आहार म्हणजे काय? संतुलित म्हणजे बॅलन्स, बरोबर. ज्या आहारामध्ये तुम्ही उत्तम वाढीसाठी, शरीराच्या उत्तम वाढीसाठी किंवा आरोग्यासाठी आपण जे काही खातो, जे काही डेली बेसिसवरती जे होतो अन्न घटक खातो ते तुम्हाला योग्य प्रमाणात घेता आले पाहिजे, त्याला आपण म्हणतो संतुलित आहार, बॅलन्स आहार. म्हणजे त्याला असं नाही म्हणायचं की सकाळी ब्रेकफास्ट केला ना मग आता मला ते सगळं स्किप करायचं हा पुढचं मग नंतर मग डायरेक्ट रात्री खेळा, असं नाही. कधीही कोणतीही गोष्ट वेळा पाळायचं, त्याच्याप्रमाणे तुम्ही काय खाता खूप मॅटर करतं तुमच्या आहारामध्ये. आणि त्याचबरोबर पोषणयुक्त आहार. आता पोषण म्हणजे काय? तुमच्या शरीराला पोषण करणं. त्यामध्ये काय येतं? व्हिटॅमिन्स येतात, मिनरल्स येतात, प्रोटीन्स येतात, फायबर येतात, अशा प्रकारचं जे काही तुमचा आहार बनतं त्याला पोषणयुक्त आहार म्हणतात. आणि ह्याचा जेव्हा मेल बनतो तेव्हा त्याचा परिणाम तुमची पचनक्रिया, परत तुमचं रोग प्रतिकार शक्ती म्हणजे आपण त्याला इम्युनिटी बिल्ड म्हणतो ते वाढण्यास मदत होते. नाहीतर काही जण काय करतात, एकच टाईप ऑफ आहार घेतात. म्हणजे बऱ्याचदा आपण बघितलं की फक्त ब्रेकफास्ट करणारी पण आपण पर्सन पाहिलेच आणि मग मधले सगळे मील स्किप करतात आणि डायरेक्ट रात्रीचं जेवण जेवतात. ठीक आहे, मग त्यामध्ये ना तुमचे बरेचसे घटक मिस होतात. तर संतुलित आहार आणि पोषण आहारामध्ये हा फरक आहे आणि त्याचा एकमेकांशी खूप कनेक्शन आहे.
0: नक्कीच, याबद्दल अधिक माहिती तुमच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहोत, पण आत्ता आपण एक व्यावसायिक विश्रांती घेऊया, एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपल्या गप्पा ह्या अशाच सुरू ठेवूया.

0: राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त युवा तरंग या कार्यक्रमात आपण चर्चा करतोय ती आहार तज्ज्ञ अंकिता पालांडे सोबत. मॅडम, तुम्ही मगाशी सांगितलं की संतुलित आहार हा शरीराच्या विकासासाठी किती महत्वाचा असतो, म्हणजे पोषण मिळणं आणि शरीराची योग्य वाढ होणं हे गरजेचं आहेच, परंतु न्यूट्रिशन आणि मेंटल हेल्थ म्हणजेच मानसिक आरोग्य या दोन गोष्टी सुद्धा एकमेकांशी गुंतलेल्या आहेत का, किंवा काही कनेक्शन आहे का या दोन गोष्टींमध्ये?
1: ऑफकोर्स, दोन्ही गोष्टी ह्या एकमेकांशी संतुलित आहेत, कारण आपण जे खाणार त्याच्यावरती रिॲक्ट होतो. म्हणजे आपण जे एखादी गोष्ट, म्हणजे बोलायला गेलं तर पोषण आणि मेंटल हेल्थ ह्या एकमेकांशी कनेक्टेड असतात. जसे की आपण मेडिकल सायन्समध्ये बोललं जातं गट ब्रेन ऍक्सेस, म्हणजे हे पोटात जातं, ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचतं आणि त्याच्यानंतर आपण रिॲक्ट होतो. बरोबर, म्हणजे जे तुम्ही आहार घेता त्याचा परिणाम आपल्या मूडवरती, एनर्जी लेवलवरती आणि मेंटल हेल्थवर होतो. सो तुम्ही सकाळच्या वेळेला काय आहार घेता तो खूप मॅटर करतो पूर्ण दिवसभराच्या तुमच्या एनर्जीसाठी. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही सकाळच्या वेळेला जर काही तळलेले पदार्थ खाल्ले किंवा हेवी मील घेतलं तर अख्खा दिवस तुम्ही एकदम लथार्जिक राहणार. त्यापेक्षा तुम्ही सकाळच्या वेळेला हलकं जेवण घेतलं किंवा ब्रेकफास्ट केला, ठीक आहे, तर त्याचा परिणाम तुमच्या पूर्ण दिवसभराच्या एनर्जीवर होतो. म्हणून न्यूट्रिशन जर बॅलन्स असेल

0: तुमची मेंटल हेल्थ आपोआप बॅलन्स राहणार आहे, कारण तुमचं मूड छान राहणार आहे ना. म्हणजे जे काही तुम्ही पुण्यामध्ये तुमचा काही अन्न येतंय ते खूप मॅटर करतं तुमच्या मूडला बॅलन्स करायला.
1: आणि सध्याच्या काळात एक समस्या सगळ्यांनाच भेडसावते, ती म्हणजे झोप. मग तरुण असतील किंवा वयोवृद्ध असतील, झोपेवरती सगळ्यांचा परिणाम होतोय. तर याचा कुठेतरी संबंध आपण घेत असलेल्या आहाराशी आहे का?
0: ऑफकोर्स आहे, कारण तुम्ही आहार कोणत्या वेळेला कोणता आहार घेताय ह्यावर खूप मॅटर करतं. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल रात्रीच्या उशिराच्या वेळेला जर तुम्ही जेवले, बरोबर, काही जण लेट नाईट उशिरा येतात ऑफिसवरून आणि मग फुल मील जेवतात, त्यांचा एक समज असतो की अरे मी दिवसभर काही खाल्लं नाही, आता मी फुल मील घेणार, पण त्याचा पुढे परिणाम होतो त्यांचं जे जेवण आहे ते डायजेस्ट होत नाही आणि मग त्याचा परिणाम तुमचं जर पोटातलं अन्न जर डायजेस्ट नाही झालं तर ते तुम्हाला पुढे एनर्जी लेवल कुठून देणार आणि मग ती झोप डिस्टर्ब होते, बरोबर, गॅस क्रिएट होतो बॉडीमध्ये, ऍसिडिटी होते, त्याच्याने तुमचं झोप इम्बॅलन्स होते. दुसरी गोष्ट, तुम्ही जर दिवसभरात बाहेरचं फूड म्हणजे बाहेरील पदार्थ खाल्ले, वडापाव म्हणा किंवा जे काय हॉटेलिंग वगैरे करतात, त्यात त्यांना सवय असते की खूप फुडी असतात, तर ते करताना तुमचं सगळं मॅटर करतं तुमच्या बॉडीवरती, म्हणजे बॉडी रिॲक्ट करत असते ना तुम्हाला की एनर्जी कुठून देणार, एनर्जी स्टोअर झाली पाहिजे, ते खूप मॅटर करतं. तो आपण जे खातो या गोष्टी कम्प्लिटली आपल्या झोपेवरती मॅटर करतात. म्हणून झोप आणि तुमचं जेवण, म्हणजे जे रात्रीचं मी बोलते झोप आणि जेवण, त्यामध्ये निदान 3 तासाचं अंतर पाहिजे, म्हणजे खाल्लेल्या गोष्टी त्या डायजेस्ट सुद्धा झाल्या आणि मग तुमच्या पुढे बॉडीमध्ये गॅस नाही होणार आणि नेक्स्ट डे मॉर्निंग तुम्ही खूप रिफ्रेश असे उठाल.
1: पण काही कारणांनी, समजा घरी येणं ऑफिसची कारण असेल किंवा आणखी काही असेल, की एखादी व्यक्ती जर का घरी उशिरा येत असेल आणि आता म्हणजे साधारण 10:30-11 असं जर का ती व्यक्ती घरी आली आहे, तर यानंतर ती जेवण कधी घेणार आणि मग झोपणार कधी, तर मग अशा वेळेला तुम्ही काही हलक्या आहाराचा सल्ला देऊ शकाल का?
0: हो, डेफिनेटली. बघा, आता जो तुमचं शेड्यूल आहे 2 ते 10 ड्युटी, आपण एक फॉर एक्झाम्पल फेस करू की 2 to 10 हा तुमचा एक ड्युटी शेड्यूल आहे, बरोबर, तर तुम्ही काही गोष्टी ना तुमच्या सोबत कॅरी करा. जर तुम्ही घरातून लंच करून निघताय तर तुम्ही डिनरचा एक टिफिन कॅरी करा. जर तुम्ही तो ऑफिसमध्ये 7 to 8 दरम्यान खाऊन आले तर तुम्हाला ती एक कुक केक म्हणजे तुमचं एक मील झालेलं आहे. आता घरी आल्यावर जर तुम्हाला परत काही खावंसं वाटलं तर तुम्ही हलका आहार म्हणजे तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता किंवा तुम्ही कपभर दूध घेऊ शकता हळद टाकून, तेही तुम्हाला डायजेशनसाठी खूप किंवा अगदीच काही नाही, सूप सुद्धा तुम्ही लिक्विड म्हणून घेऊ शकता. पण त्यावेळेला तुम्ही जर पोळी भाजी किंवा वरण भात किंवा मीठ मोठं मील घेतलं तर ऑब्व्हियस ते डायजेस्ट होणार नाही आणि मग तुम्ही काय करता, सपोज आता 10:30-11 जर माणूस आला त्याच्यानंतर त्याला झोपायला 12 वाजतात, 12 ते नेक्स्ट डे मॉर्निंग 8 वाजेपर्यंत जर तुम्ही झोपले तर ते डायजेस्टच नाही झालं ना फूड आणि मग नेक्स्ट डे तुम्हाला त्याचा गॅस ऍसिडिटी असे परिणाम दिसायला लागतात.
1: पण तुम्ही छान सांगितलं की बऱ्याचदा काय असतं आपलं की अरे ऑफिसच्या ठिकाणी डबा घेऊन गेलोय तर डबा खाल्ला जातो, पण मग घरी येऊन पुन्हा अरे रात्रीचं जेवण बाकी आहे म्हणून आपण पूर्ण आहार घेतो. तर तसं न करता आपण तो डिवाइड करू शकतोय, म्हणजे जर का पोळीभाजी डब्यात नेली आहे तर नुसतं सूप करू शकतोय. म्हणजे ही गोष्ट पाळली पाहिजे की झोपायच्या आधी आपण हलका आहार घेणं खूप गरजेचं आहे, किंवा जर पूर्ण जेवण जेवलात तर मग मात्र किमान 3 तास आणि तुमची झोप याच्यामध्ये 3 तास गेले पाहिजेत.
0: आणि नॉट नेसेसरी की तुम्हाला तो आहार, म्हणजे सपोज जर तुम्हाला भूक नसेल तर तुम्ही 8 वाजता जेवले आहात ऑफिसमध्ये आणि येऊन भूक नसेल तर उगाच म्हणून खाऊ नका की बाबा मी आता खूप वेळाने ऑफिसवरून आलोय तर काहीतरी खाल्लं पाहिजे असं नाही. जर नाही भूक तर नका खाऊ, म्हणजे जबरदस्ती नाही करायची.
1: आपण जर का आपल्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत तर आपल्या जेवणाच्या वेळा सुद्धा बदलणं थोडस गरजेचं आहे. त्याचबरोबर आहे ना, सध्या सोशल मीडियावरती किंवा आजूबाजूला जर का आपण पाहिलं तर आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे मग ते किटो डाएट असेल किंवा इंटरमिटियंट फास्टिंग आहे, लो कार्ब डाएट आहे. तर ही जी काही फॅड आलेली आहेत किंवा काही प्रकार आहेत, तर हे सगळे प्रकार सगळ्यांसाठी तितकेच फायद्याचे ठरतात की प्रत्येकाच्या शरीरानुसार त्यांच्या वयानुसार या डाएटची विभागणी केली गेलेली आहे?
0: हा, खूप छान प्रश्न आहे, कारण आता आपण बऱ्याचदा बघतो की सोशल मीडियामुळे आपण खूप गोष्टी फॉलो करायला लागतो. तर हे जे सगळे डाएट आहेत, लाईक किटो आहे, वेगन आहे किंवा अनेक बाकी, प्रत्येकाच्या बॉडी पद्धती वेगळी असते, बॉडी टाईप वेगळा असतो, ठीक आहे, तुमची बॉडी पद्धत वेगळी, दुसऱ्याची वेगळी, तिसऱ्याची वेगळी, तर प्रत्येक

0: असं नाहीये. त्या डाएटचे कठोर नियम असतात, त्याचे तुम्ही ते वेळेत पाळले गेले पाहिजे. त्याच्याने तुम्हाला काय होतं, एक काही लोकांना असतं की वजन कमी करायचं असतं, म्हणून हे सगळे प्रयोग करतात. बरोबर, तुमचा एका पॉइंटला वजन कमी झाल्यानंतर ते सगळं डाएट बंद करता आणि तुम्ही रेग्युलर रुटीनवर येता. परत काय होतं, परत तुमचं रिव्हर्स वजन वाढतं. बरोबर, आणि ह्या सगळ्या डाएटमुळे काय होतं, तुमची साखरेवरती परिणाम होतो, जी आपली ब्लड शुगर बोलतो, रक्तातली साखर म्हणतो, ती इम्बॅलन्स व्हायला लागते. तर जे काही तुम्ही डाएट करणार आहात ना, सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं शरीर बघा की तुम्हाला किती साथ देणार. फार इम्पॉर्टंट असतं शरीराची साथ देणं या सगळ्यामध्ये. बरोबर, आणि दोन प्रकार म्हणजे आता तुम्हाला सांगते वेगन डाएट मध्ये, म्हणजे वेगन डाएट फार आता आपण बघतो की बरेच जण फॉलो करतात. बरोबर, तर त्याचं वेगन डाएटची व्याख्या काय आहे की त्याच्यामध्ये बघा तुम्ही ना पूर्णपणे शाकाहारी नाही, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मांस मच्छी नाही खात, अंडी खात नाही, दूध दही म्हणजे दह्याचे प्रकार नाही, पनीर नाही, म्हणजे एकंदरीत प्राण्यापासून मिळणारे सर्व पदार्थ तुमचे गेले. बरोबर, प्राणीचे ते वर्ज्य होतात राईट. मग याच्यामुळे काय होतं, एक तर तुम्हाला फायदा सांगते, त्याच्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहतं, तुमचं आरोग्य चांगलं राहतं, हेल्थ छान राहते, स्किन क्लिअर होते, परत तुमचं डायजेशन पचन शक्ती खूप चांगली वाढते. हे झाला एक पार्ट, पण त्याचे तोटे पण तितकेच आहेत ना. आता जर सपोज तुम्ही प्राणीजन्य पदार्थ खाल्ले नाहीत किंवा दूध दही नाही खाल्ले, तर त्याच्यामध्ये काय होतं, व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी सुरू होते, प्रोटीन डेफिशियन्सी सुरू होते बॉडीमध्ये. जर कॅल्शियम नाही गेलं, व्हिटॅमिन डी नाही गेलं, आयर्न नाही गेलं, ओमेगा नाही गेलं, तर ऑब्विस तुमच्या बॉडीमध्ये हे सर्व घटक कमकुवत व्हायला लागतात. म्हणून ना अशा प्रकारचे जर डाएट कोणी करणार असतील, तर त्यांनी पहिलं सगळ्यात अगोदर आहार तज्ज्ञ किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरशी पहिले एकदा कन्सल्ट करायचं आणि मग तुम्ही सुरू करायचं.
1: कारण बऱ्याचदा होतं असं की आपल्या जवळच्या एखाद्या मित्रमैत्रिणींनी काही विशिष्ट प्रकारचं डाएट केलेलं असतं आणि मग साधारण महिन्याभराने तो फरक दिसायला लागतो. मग लगेचच आपल्याला वाटतं की अरे तिचं झालंय ना, तिला जमलंय, मग मी सुद्धा करून बघते. आणि मग ते असे प्रयोग, मी तर म्हणेन अघोरी प्रयोग आपण स्वतःवर
0: करतो. कारण तुम्हाला बोलले की प्रयोग नसतात,
1: त्यापेक्षा जर आपल्यासारख्या आहार तज्ज्ञांची भेट घेतली आणि योग्य पहिल्यांदा मला वाटतं परीक्षण करणं देखील तितकंच गरजेचं असतं
0: की
1: तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे. त्याचबरोबर मॅडम, बऱ्याच जणांचं हल्ली असं आहे की मी म्हणजे शुगर घेत नाही किंवा मी साखर पूर्णतः बंद केलेली आहे असे सुद्धा काही जण आहेत. तर मी शुगर घेत नाही, साखर बंद आहे, पण गुळ चालतंय किंवा मध चालतंय असे सुद्धा असतात. म्हणजे कॉफी घेताना साखरेऐवजी गुळ किंवा मधाचा वापर केला जातोय, तर हे कितपत योग्य आहे.
0: नाही बघा, त्याचं आहे ना, ते सुद्धा पार्ट ऑफ फॅमिलीच येतात ना साखरेचे. गुळ सुद्धा साखरेचं फॅमिली येतं, मध सुद्धा तितकीच गोड असते. त्याच्याने काय होतं, तुमचं परत शरीर इम्बॅलन्स होतं. एक तर पूर्णपणे बंद करा गोड खाणं जर तुम्हाला पूर्ण क्विट करायचं असेल तर, नाहीतर काही गोष्टी. हा, साखर डेफिनेटली बंद ठेवा, कारण तुमचा साखरेचा इम्बॅलन्स व्हायला लगेच सुरुवात होते. गुळाने थोडा स्लो इफेक्ट पडतो, पण त्याचं पण प्रमाण आहे. संध्याकाळच्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी शक्य तितक्या टाळा. बघा, साखर इम्बॅलन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये संध्याकाळी आपण ना ऍक्टिव्हनेस आपला थोडा स्लो होऊन जातो, डायजेशन प्रोसेस स्लो होते. बरोबर, तेव्हा ना आपल्या साखरेचं जे रक्तातील साखर वाढण्यास ना तिथे फास्ट मदत होते. ओके, आणि हेच जर आपण सकाळी सपोज ब्रेकफास्ट बरोबर तुम्ही गुळाचा चहा वगैरे घेतला, फॉर एक्झाम्पल, दिवसभर तुम्ही ऍक्टिव्ह आहात. बरोबर, तुम्ही काम करताय, जिमला जाताय, एक्सरसाइज, तुमची बॉडी ऍक्टिव्ह आहे, तिथे ती एनर्जी स्टोअर नाही होत, ती एनर्जी वापरली जाते. ओके, पण हे जर तुम्ही उलट केलं, संध्याकाळी आरामात बसून चहा कॉफी जे गप्पा टप्पा होतात, तेव्हा जर तुम्ही घेतला लथार्जिक आपण व्हायला सुरू करतो आणि डेफिनेटली त्याचा पूर्ण साखरेवर होतो आणि साखरेवर झाला की तो झोपेवर होतो. तर हे सगळं कनेक्टेड आहे. जसं मगाशी आपण बोललो ना की मेंटल हेल्थ आणि तुमचं न्यूट्रिशन हे इथे कनेक्टेड आहे.
1: पण बऱ्याचदा जी आर्टिफिशियल शुगर असते, म्हणजे स्टीविया जी शुगर आहे, स्टीवियापासून बनलेली, तर तिचा आहारात समावेश करणं कितपत म्हणजे फायद्याचं ठरू शकतं.
0: बघा, शक्यतो बघा, आर्टिफिशियल म्हटलं की त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आले, ठीक आहे. मग प्रिझर्वेटिव्हचा डिरेक्टली इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो, तर बेटर तुम्ही आर्टिफिशियल शुगर किंवा रेग्युलर शुगर बंदच करा.
1: बरोबर बरोबर, खूप छान माहिती तुम्ही देत आहे. पण आत्ता मात्र युवा तरंग या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका व्यावसायिक विश्रांतीची, त्यानंतर एक छानसं गाणं आणि मग आहार तज्ज्ञ अंकिता पालांडे यांच्यासोबत

0: तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण गप्पा मारतोय ते आहार तज्ज्ञ अंकिता पालांडे सोबत. अंकिताताई, आपण मगाशी जाता जाता म्हटलं की संतुलित आहार घेणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर पाणी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पाणी आपल्या पोटात जाणं देखील तितकंच गरजेचं आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल?
1: अगदी बरोबर. बघा, आपण ना लहानपणापासून पाणी प्या पाणी प्या आपल्याला सगळे घरातले सांगत असतात, आणि शाळेमध्ये पण आपण शिकतो की जवळजवळ आपला 60% जो शरीराचा भाग असतो हा पाण्यावरती अवलंबून असतो किंवा पाण्याने बनलेलाच असतो. तर आपण पाणी हे आपल्या सर्व पेशींसाठी किंवा अवयव सुरळीत राहण्यासाठी काम करतं, तर पाण्याची तितकीच गरज आपल्या पचनक्रिया सुधारण्यासाठी किंवा शरीराचं एक तापमान टेम्परेचर जे बोलतो ते नियंत्रणात राहण्यासाठी आपल्याला फार इम्पॉर्टंट असतं पाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, तुमची स्किन हायड्रेट राहते आणि त्यामुळे त्वचेचे रोग होणं किंवा स्किन ड्राय होणं ह्या गोष्टी फार कमी होतात जर तुमच्या बॉडीमध्ये बॅलन्स वॉटर असेल, पाणी व्यवस्थित असेल. तर दररोज तुम्ही निदान 2 ते 3 लिटर पाणी पिणं फार आवश्यक आहे. आणि बऱ्याचदा ना काही जण असं बॉटलने पाणी पितात, म्हणजे खूप असं गटगट पाणी प्यायचं, एकाच वेळेला जवळजवळ अर्धी बॉटल किंवा एक बॉटल पूर्ण फिनिश करायची, मग त्यांना असं वाटतं की अरे मी दिवसभरात भरपूर पाणी
0: पिणार, बरोबर
1: आहे, एका वेळेला हा पूर्ण फिनिश करून टाकतात. पण असं नाही करायचं, तुम्हाला प्रत्येकाला पहिलं तर बसून पाणी प्यायची सवय ठेवायची, पण जरा शांतपणे पाणी प्यायची सवय ठेवा. दुसरी गोष्ट, ते करत असताना तुम्हाला किती पाणी प्यायचं, म्हणजे तुम्ही तासाला 1 ग्लास किंवा 2 तासामध्ये 1.5 तासामध्ये 1 ग्लास ग्लासाचं मेजरमेंट ठेवा. आता तुम्ही ना दिवसभरात 10 ते 15 ग्लास मिनिमम 15 ग्लास तुम्ही जरी केला तरी तुमचा तो कोटा इनफ होतो.
0: अच्छा.
1: पण एकदम बॉटलने पाणी पिणं फार चुकीचं आहे. आणि ते मेजर राहत नाही, म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांना जेवताना भरपूर पाणी प्यायची सवय असते, मग काय होतं ना इम्बॅलन्स होतं, जेवण पण तितकंच आणि पाणी पण ते.
0: याबद्दल पण अनेक गैरसमज असे आहेत की जेवायच्या आधी पाणी प्यायचं नंतर प्यायचं की मध्ये मध्ये प्यायचं, तर त्याबद्दल काय?
1: हा, डेफिनेटली बघा, जेवण म्हणजे काय, उष्ण अन्न बरोबर, आणि पाणी म्हणजे शीतल असतं, तर त्या गोष्टी ना एकत्र नाही करायच्या. हा, तुम्ही जेवल्यानंतर एक साधारण 10 मिनिटांनी पाणी प्या, ते डायजेशन प्रोसेस सुरू करतं. पण इन बिटवीन ते मध्ये मध्ये पाणी पितो आपण ते नका करत जाऊ, कारण त्याच्याने काय होतं, आपलं जेवण कमी होतं, बरोबर ना? जर तुम्ही जेवताय आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी पियाल तर मग तुमचं पुढचं जेवण कमी होतं ना, जे वाढलेला ताट आहे ना ते आपण जबरदस्ती फिनिश करतो. तर बेटर तुम्ही जेवल्यानंतर पाणी पित जाऊ.
0: त्याचबरोबर काही जण असंही म्हणतात की गरम पाणी प्यावं, कोमट पाणी प्यावं सतत, तर नक्की कोणत्या प्रकारचं पाणी आपण प्यायलं पाहिजे, रूम टेम्परेचरचं की कोमट पाणी पिणं सुद्धा फायद्याचं ठरतं?
1: नाही बघा, अगेन तुमच्या बॉडीला जे सूट होतं त्या पद्धतीचं. रूम टेम्परेचर पाणी शक्यतो प्या, ते पण फ्रीज मधलं नाही, शक्यतो माठातलं वगैरे पाणी प्याला तर अजून छान, आणि नाही तर नॉर्मल वॉटर सुद्धा चालतं. कोमट पाणी शक्य असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण सकाळी अनोशी पोटी घेतलं तर चालेल, नाही घेतलं साधं पाणी प्यायला तरी चालेल, फक्त फ्रीज मधलं पाणी डायरेक्ट घेऊ नये.
0: म्हणजे बऱ्याचदा लोक असं करतात की बाहेरून आलो आहे आता किंवा उन्हाळ्याचे जर का दिवस असतील, तहान लागलेली असते, डायरेक्ट फ्रीज उघडतात,
1: डायरेक्ट
0: थंड पाणी पितात,
1: तर
0: ते मात्र खूप हानिकारक आपल्याला ठरू शकतं,
1: प्रचंड हानिकारक असतं ते. त्यापेक्षा तुम्ही बसा, जसं मी मगाशी म्हटलं, बसून पाणी प्यायची सवय ठेवा, उभं राहून पाणी पिऊ नका, आणि नॉर्मल वॉटर रूम टेम्परेचर वॉटर पिण्याची सवय ठेवा.
0: बऱ्याच जण आता फ्रीजचा उल्लेख केलाच आहे, तर आणखीन एक मला तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतो की आपल्या घरामध्ये जर का काही अन्नपदार्थ उरले तर साहजिकच आपण फ्रीजमध्ये ते ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी किंवा 1-2 दिवसानंतर त्याचं आपण सेवन करतो, पण लोकांमध्ये असा सुद्धा समज आहे की फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न हे शिळं असतं आणि ते काही तितकंसं पौष्टिक नसतं, तर याबद्दल आपलं काय मत आहे?
1: फ्रीज मधलं अन्न हे शिळच होऊन जातं, बरोबर. आपण काय करतो त्याला फ्रीज करतो. फ्रीज म्हणजे काय, तुम्ही त्याचं जे बॅक्टेरियल ग्रोथ आहे त्याच्यात तर होतच असते, म्हणजे एखादं फूड

0: तुम्ही सपोज आज ठेवलं आणि दोन दिवसांनी काढलं, आजची त्याची टेस्ट आणि दोन दिवसानंतरची त्याची टेस्ट डिफरंट असते, बरोबर? ऑब्झर्व केलं ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होतं ना, स्लोली बॅक्टेरिया ग्रोथ व्हायला लागतो. इट्स व्हेरी डेंजरस. त्याच्याने काय होतं, कधी कधी ना त्या सगळ्याचा परिणाम उलट्या होणं किंवा जुलाब यासारखे आजार होऊ शकतात आणि डेफिनेटली त्याचा परिणाम आपल्या डायजेशन प्रोसेसवर होतो. सो दुसरी गोष्ट, बरेच जण जे शिवाय जेवण जेवतात, बऱ्याच जणांना नेक्स्ट डे मॉर्निंग फार असते सवय की अरे रात्रीचं उरलेलं खाव्या, गरम करून खाव्या असं असतं. तर त्याच्याने ना सगळ्यात पहिलं तर तुमची ऍसिडिटी आणि गॅस त्या दोन गोष्टी शरीरातल्या वाढू शकतात आणि आपोआपच त्याच्याने ना तुमची इम्युनिटी स्लो होत जाणार. तो फ्रीज मधनं शिळं अन्न शक्य तितकं टाळायचं.
1: म्हणजेच काय तर आपण योग्य त्या प्रमाणात अन्न बनवून त्याचं सेवन करणं हे चांगलं
0: आहे. ताजं अन्न, बेसिकली ताजं अन्न.
1: आणि तुम्ही काही खा, पण स्वच्छ खा, ताजं खा, पोषणयुक्त खा. अन्न कुठल्याही प्रकारचं घेतलं, कधी घेतलं तरी आपली पचनशक्ती तितकीशी ताकदवान किंवा स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. आणि साधारणतः आपण जर का थोडासा वय झाल्यानंतर, म्हणजे 50-60 नंतर ही पचनव्यवस्था हळूहळू कमी व्हायला लागते, मग अशावेळी ही पचनव्यवस्था सुधारण्यासाठी आपण काय करू शकतोय?
0: बघा, सगळ्यात पहिलं तर तुम्ही एक्सरसाइज करणं तितकंच महत्वाचं, म्हणजे जे तुम्ही खाताय त्याला डायजेशन करता आलं पाहिजे ना. नुसतं खाणं पिणं तिथेच बसायचं, ऑफिस वर्क आणि ह्या सगळ्या गोष्टी करता शकता. तुम्हाला बाकीच्या पण सवयी की चालणं असेल, फिरणं असेल, किंवा तुम्ही जर योगा करत असाल किंवा जिमला जे काही करता, ऍटलिस्ट तुमच्या बॉडीला अर्ध्या तासाचा तरी व्यायाम देणं फार इम्पॉर्टंट आहे. आता जसं तुमचा प्रश्न आहे की 50 नंतर किंवा 60 नंतर पचनक्रिया स्लो डाऊन व्हायला लागते डेफिनेटली, पण ते करत असताना तुमचं डाएट सुद्धा चेंज करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण इम्युनिटी चेंज झाली, तुमची बॉडी पॅटर्न चेंज झाला आहे, परत तुमच्या वेळा बदलल्या आहेत, रिटायरमेंट कडे तुम्ही आलेला आहात. तर आता ते कसं असतं ना, आता माझी रिटायरमेंट लाईफ सुरू आहे, मग मी आरामात खाणार असं होत नाही, बरोबर? तर अशा वेळेला उलट तुमच्याकडे छान वेळ असतो, त्या वेळा पाळा. शक्य तितकं संध्याकाळी ना 6-6:30 नंतर नाही खाल्लं तर जास्त छान, कारण तुमची तेवढी पचनक्रिया स्ट्रॉंग होते. आणि जेव्हा एका उतरत्या काळात म्हणजे 6 नंतर तर खूप बॅलन्स करणं इम्पॉर्टंट असतं. हलका आहार रात्रीच्या जेवणात ठेवायचा, सकाळचा नाश्ता व्यवस्थित झोपेत घ्यायचा, दुपारचं रेग्युलर जे काय जेवण आहे ते तुम्ही चालू ठेवायचं आणि मधल्या वेळेस फ्रूट खाणं किंवा ड्रायफ्रूट खाणं ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवायच्या. पण काही जणांना चहा कॉफीची खूप सवय असते, म्हणजे ऑफिसची सवय ते कंटिन्यू करतात, बरोबर ना? 50 नंतर 60 नंतर ते असतं, अरे माझं ऑफिस टाइम चहाची वेळ आहे हा किंवा कॉफीची वेळ, ते नका, ते सगळं थोडं टाळायचं. त्यापेक्षा मी तर सल्ला देईन की एक शेड्यूल बनवा रिटायरमेंटमध्ये की मला हे ह्या वेळेस करायचंय. तो त्याच्यामुळे ना तुमची एनर्जी लेवल छान राहील.
1: म्हणजे आपलं जसं वय बदलतं तसं आपला आहार देखील बदलला पाहिजे आणि वेळ पाळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आताच आपण म्हणालात की फळं खाल्ली गेली पाहिजे, तर फळं कधी कुठे आणि कशा प्रकारे खावी याबद्दल मी तुमच्याकडनं जाणून घेणार आहे. पण आता मात्र एक व्यावसायिक विश्रांती, छानसं गाणं आणि मग युवा तरंग या कार्यक्रमातल्या आपल्या गप्पा आपण अशाच सुरू ठेवूया. तेव्हा ऐकत राहा 100.1 MHz FM गोल्ड.

0: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण गप्पा मारतोय ते आहार तज्ज्ञ अंकिता पालांडे सोबत. ताई, विश्रांतीच्या आधी आपण म्हणत होतो की फळं खाणं ही देखील तितकंच महत्त्वाचं आहे, पण फळं कधी खावीत, कशा प्रकाराने खावीत, किंवा काही जण म्हणतात की आज माझं फक्त फ्रूट डायट आहे आणि मग ते दिवसभर फक्त वेगवेगळ्या फळांवरती राहतात, तर ह्या ज्या काही मिथ्स आपण म्हणू ह्या लोकांमध्ये आहेत, तर याबद्दल आपण काय सांगाल?
1: बघा, बेसिकली फळं ही आपल्याला काय देतात, व्हिटॅमिन्स देतात, फायबर देतात, त्याच्याबरोबर आपल्याला काही डिझीज असतील किंवा म्हणजे आजार असतील तर ते फाईट करायला अँटीऑक्सिडंट देतात, म्हणजे एकंदरीत तुमच्या बॉडीला ते हेल्दी ठेवतात.
0: बरोबर.
1: पण बरेच जण काय करतात ना, सकाळी खाणार, रात्री खाणार, झोपायच्या अगोदर म्हणजे जेवल्यानंतर स्वीट डिश म्हणून पण बरेच जण फळं खातात, जर तुम्ही पाहिलं असेल तर, ऐकलं असेल तर त्याच्या ना काही नियमावली असतात. आणि तुम्ही कोणते फ्रुट्स खाता हे खूप इम्पॉर्टंट असतं. बरोबर. जर तुम्ही सकाळच्या वेळेला केळी खाल्ली किंवा चिक्कू खाल्ला, त्याच्यामध्ये जी साखर असते ती नॅचरल शुगर असते, कोणतेही फळ हे वाईट नाही, पण त्याच्या वेळा फार महत्वाच्या असतात. तर तुम्ही जर असे आंबा असतो, बऱ्याच जणांचं असतं की अरे आंबा खाल्ला की माझी साखर वाढते, असं नाहीये. जर तो तुम्ही सकाळी खाल्ला तर तुम्ही दिवसभर ऍक्टिव्ह आहात ना, जसे मी मागाशी म्हणाले की तुम्ही ऍक्टिव्हनेसवर फार इम्पॉर्टंट
0: आहे, तुम्ही वापरणार
1: आहात, येस, तुम्ही ती वापरणार आहात, ते त्याचे जे व्हिटॅमिन्स येतात ते तुम्हाला दिवसभरात कामी येणार आहेत. पण ते जर तुम्ही रात्री खाल्लं जेवल्यानंतर ऑब्व्हियस ते कन्वर्ट होतं साखरेमध्ये आणि मग त्याच्याने काय होतं, तुमची ब्लड शुगर वाढते. तर फळं खाताना लक्षात ठेवायची की ती संध्याकाळ नंतर खाऊ नका, शक्य तितकं अवॉइड करायची. दुसरी गोष्ट, दोन मीलच्या मध्ये जर तुम्ही फळं खाणार असाल, जर सपोज तुम्ही नाश्ता आणि जेवणाच्या मध्ये एखादं फळ खाणार असाल तर निदान 2 तासाचं अंतर ठेवा.
0: बरोबर.
1: म्हणजे ते पण डायजेस्ट व्हायला पाहिजे ना, फळ सुद्धा डायजेस्ट होणार कारण ते फायबर देतं. दुसरी गोष्ट, बरेच जण फ्रूट ज्यूस घेतात. तर तुम्ही उपवासाच्या दिवशी स्पेशली आपण बघतो की बरेच जण ना ज्युसेस वगैरे घेतात किंवा पॅकेट ज्यूस घेतात. तर तुम्ही एक कॅल्क्युलेट करा, आपण दिवसभरात एक फ्रूट खाऊ शकतो, म्हणजे दिवसाला एक किंवा दोन फ्रूट, आणि ज्युसेस मध्ये जातात 3 ते 4 फ्रूट एका ग्लासमध्ये. तर तुम्ही किती साखर घेतली त्याचं प्रमाण ठेवा. आणि ज्यूस मध्ये काय होतं ना, तुम्ही फक्त वॉटर घेता, त्या फळातलं फक्त पाणी घेतो आपण, बाकीचा जो मेन फायबर असतो जो सोता असतो तो फेकला जातो. आणि प्लस त्याच्यावर तुम्ही कधी लिंबू पिळता किंवा सॉल्ट टाकता, एक्स्ट्रा मीठ टाकता, म्हणजे अगेन तुम्ही सोडियम वगैरे तुम्ही ऍड करता. सो बेटर तुम्ही त्यापेक्षा एक साधं फळ तुम्ही डेली बेसिसवरती घेऊ शकता.
0: हा, म्हणजे किती छान आहे ना ही संकल्पना, की आपल्याला वाटतं की नुसता फळांचा आहार घेतला म्हणजे मी काहीतरी हेल्दी खाल्लंय, पण तसं नसतं. विशेषतः जे ज्यूस आपल्याला पॅकेट्समध्ये उपलब्ध असतात तर बऱ्याचदा त्याच्यामध्ये फळांचं प्रमाण हे अत्यल्प, म्हणजे अगदी 5% पासून ते फक्त 10% पर्यंतच असतं, बाकी सगळी तर
1: साखर प्रिझर्वेटिव्ह साखर असते, पाणी असतं.
0: तर ते फ्रूट ज्यूस घेताना सुद्धा जर का ताजा घेतला तर त्याचा फायदा, आणि त्याही पेक्षा ते चावून चावून खाल्लं तर नक्कीच त्याचा पचनासाठी फायदाच होणार आहे. सध्याचा जो आपला काळ आहे ना, यामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोघेही वर्किंग आहेत, दोघांच्याही कामाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. मग ज्यावेळेला आपण म्हणतो की नेहमी आपण घरचं अन्न खाल्लं पाहिजे, ताजं अन्न शिजवून खाल्लं पाहिजे, पण असं पॉसिबल होत नाही, कारण आत्तासारखी म्हणजे जॉईंट फॅमिली नाही आहे, घरामध्ये नवरा बायको आणि त्यांचं मूल असतं, दोघेही वर्किंग असतात. मग अशा वेळेला पोषण आहाराचा जो पुरवठा आहे किंवा हे जे संतुलित आहार आहे हे कसं आपण मॅनेज केलं गेलं पाहिजे?
1: बघा, आता सध्या ना तुम्ही जर बघितलं तर मार्केटमध्ये रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट असे पदार्थ फार आलेत. बरोबर. जर तुम्ही सर्च केलं असेल तर बरेचसे ब्रँड्स आलेत वगैरे, पण त्याच्या जर तुम्ही त्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपल्याला ना घातक असे पदार्थ पण असतात. आता हे पदार्थ कसे प्रिझर्वेटिव्ह होतात, त्याच्यामध्ये सोडियम असतं, मिठाचे प्रमाण जास्त असतं, केमिकल असतं, जेणेकरून ते पदार्थ किंवा ते जे फूड आहे ते लॉंग टर्म चालतं, 1 महिना 2 महिना, म्हणजे पॅकेट उघडलं की आपण गरम पाणी टाकलं की ते रेडी. ओके. पण त्याच्याने ना तुमचं जे हानिकारक ट्रान्स फॅट बोलतो आपण, जे नको असलेलं फॅट वाढतं आपल्या शरीरातलं, परत त्याच्यामध्ये पाम ऑइल युज केलं जातं जे आपल्याला नको आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सगळ्याचा परिणाम आपल्याला बॅड कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीसवर होऊ शकतो. आणि सगळ्यात जास्त म्हणजे बीपी आणि हृदयाचे आजार आलेच कारण तुमचं सोडियम गेलं. सो बेटर राहील की तुम्ही शक्य तितकं व्यवस्थित प्लॅनिंग करा. जे काही वर्किंग वुमन्स आहेत किंवा मेल आहेत त्यांनी अगोदर ना एक संडे सॅटर्डे संडे बसून स्वतःच मील प्लॅन करा की मला मंडे टू फ्रायडे हे असं माझं मील प्लॅन राहील. पण त्याच्यासाठी लागणारी तयारी ही पूर्ववत राहते. म्हणजे सपोज 2-3 दिवसाची तयारी एकदम करून ठेवली, म्हणजे भाज्या साफ करणं असेल, क्लिनिंग असेल, शॉपिंग असेल, एखाद दिवस तुम्ही ते करून ठेवा फ्रीजमध्ये चांगल्या डब्यांमध्ये. प्लास्टिक नको पण चांगल्या क्वालिटीचे डबे ठेवा, जेणेकरून तुम्ही ते इझी टू कुक इझी टू हॅव असं राहील तुमचं. म्हणजे ताजं अन्न तर केलं आणि मेन म्हणजे तुम्हाला एनर्जी देणारं अन्न राहील. असं जर तुम्ही वेळेत प्लॅनिंग वेळा पाळून प्लॅनिंग ठेवलं तर तुमचं नक्कीच डेफिनेटली तुम्ही छान अन्न खाणार आहात.
0: येस. आणि बऱ्याचदा कसं होतं की बाहेर गेल्यानंतर आहे ना रस्त्यावरचे उघडे पदार्थ खाण्यापेक्षा लोक विचार करतात की अरे मग मी पॅकेट फूड खातो, म्हणजे कारण ते पॅकेटमध्ये स्वच्छरित्या पॅक केलेलं आहे, स्वच्छ आहे, त्याला कोणाचा हात लागलेला नाहीये. मग हे खाण्यापेक्षा म्हणजे सँडविच घेण्यापेक्षा मी एखाद्या वेळेस ती पॅकेटमध्ये भेळ वगैरे मिळते ती खातो असा काहीतरी समज लोकांमध्ये असतो. तर हे करणं कितपत योग्य आहे?
1: बघा अजून सेम तसंच तसंच राहणार आहे की बघा पॅकेट फूड म्हणजे काय, अगेन त्याच्यामध्ये परत मीठ आलं, प्रिझर्वेटिव्ह आले, केमिकल इसेन्स वापरले जातात. मग तुम्ही तो विचार करत नाही जे तुम्हाला समोर दिसतंय ते आणि दुसरीकडे तुम्ही ते पॅकेट ओपन करताय ते इज इक्वल टू सेमच आहे. बरोबर. पॅकेट फूड मध्ये जास्त प्रमाणात मीठ वापरलं जातं. सो डेफिनेटली तुम्ही अवॉइड करा. चांगल्या ठिकाणी जा, हेल्दी फूड खा. जर तुम्ही कधी बाहेर जाताय तर चांगलं ठिकाण निवडा आणि चांगले पदार्थ निवडा. गरम पदार्थ शक्यतो, ताजे पदार्थ, तर जेणेकरून तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही.
0: म्हणजे ताजं अन्न घेणं म्हणजे जिथे साधारण स्वच्छता पाळली जाते असं जर का एखादं हॉटेल किंवा एखादं दुकान असेल तर निश्चितच आपण हेल्दी ऑप्शन म्हणून त्याच्याकडे बघू शकतो पर्यायी पॅकेटमधलं फूड घेण्यापेक्षा, कारण ते जास्त धोकादायक आपल्याला ठरणार आहे. तर अंकितादाई आपण जाता जाता एक सध्याचा जो काळ आहे की ज्याला वन पॉट मील असं म्हणतात किंवा म्हणजे अनेक पदार्थ खाण्यापेक्षा हल्ली लोकांचा कल असतो की एकच काहीतरी बनवू, त्याच्यामध्ये सगळे प्रोटीन्स कार्ब सगळे येऊ देत आणि मी ते खाते आणि जाते, तर अशा काही झटपट सोप्या रेसिपीज किंवा काही पर्यायी अन्न पदार्थ तुम्ही सांगू शकता का की सध्या या धावपळीच्या जीवनात जे सगळ्यांना उपयोगी ठरू शकते?
1: डेफिनेटली. म्हणजे शॉर्टकट मील त्याला आपण बोलू की बघा तुम्ही जर सकाळच्या वेळेस जर तुम्ही स्प्राउट्स म्हणजे कडधान्य जे असतात कडधान्य कच्ची खाऊ नका, शक्य तितकं त्याला स्टीम करायचं, एक बॉईल तरी करा, कारण त्याच्यामधले जे अँटीऑक्सिडंट असतात त्याच्यामधले बॅक्टेरिया असतात ते निघून जाते. बरोबर. तर कडधान्याची तुम्ही कोशिंबीर करू शकता किंवा सॅलड करून खाऊ शकता. सेकंड थिंग तुम्ही इझी पटकन ऑमलेट वगैरे खाऊ शकता, स्पिनॅच ऑमलेट म्हणजे पालक ऑमलेट खाऊ शकता. व्हेजिटेरियन लोक तुम्ही त्याचा मुगाच्या डाळीचं बिर्ड किंवा डोसा बनवू शकता. सेकंड थिंग तुम्ही दूध दह्याचे पदार्थ इझी टू हॅव आहेत ते करू शकता. अजून जर तुम्हाला फर्मेंटेड फूडची अलर्जी नसेल तर डोसा म्हणा किंवा स्टीम इडली, ज्याने तुम्हाला एनर्जी पण मिळते, प्रोटीन मिळतं, फायबर मिळतं, सगळं एकाच ठिकाणी मिळून जातं. तर असे पदार्थ निवडा की जेणेकरून तुम्हाला एनर्जी पण स्टोअर राहील, दिवसभरात ती कामी येईल आणि डायजेशन पण तुमचं
0: आणि ते बनतीलही पटकन, तुमचा वेळही वाचेल आणि दिवसभराची एनर्जी शक्ती उत्साह तुमच्या मनात तसाच राहील. कारण जसं तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हणालात की आपण जे खाणार आहोत त्यातून आपल्याला शक्ती मिळणार आहे, त्यातूनच आपली शारीरिक आणि मानसिक जी स्थिती आहे ती सुधारणार आहे. आजच्या युवातरंग या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात, आमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची खूप सुंदररित्या उत्तरं दिलात, त्याबद्दल अंकिताताई तुमचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल.
0: येस, थँक्यू. श्रोतेहो तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण युवातरंग या कार्यक्रमामध्ये इथेच थांबायची वेळ जरी झाली असली तरी तुमची आणि माझी भेट पुन्हा होणारच आहे ठीक 12 वाजता रंजक सफर या कार्यक्रमामध्ये. तेव्हा ऐकत रहा FM Gold.
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible, This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: ठीक 12 वाजले आहेत, कार्यक्रम सुरू झालाय रंजक सफर. आणि रंजक सफर हा कार्यक्रम घेऊन आज तुमच्या सोबत आहे मी RJ शिवांगी. मंडळी, रंजक सफर म्हटली की नेहमी एखाद्या गोष्टीची माहिती असते, एखाद्या प्रदेशाची सफर असते आणि सोबत असते प्रश्नमंजुषा. पण आज आपण जी सफर करणार आहोत ना, ती तुमच्या भावनेची सफर आहे आणि प्रश्नमंजुषा सुद्धा त्याच्याशीच निगडीत आहे. कसं असताना आपल्या आयुष्यात आपण नेहमीच आनंदाचे कौतुकाचे शब्द वेळोवेळी ऐकत असतो, पण कधीतरी एक टप्पा असा येतो की जिथे कोणीतरी धारधार शब्द आपल्याला सुनावतात आणि ते शब्द आपल्या मनाला, आपल्या काळजाला इतकं कापून टाकतात, येस, ज्याला आपण अपमान असं म्हणतो. आणि हे अपमानाचे कडू शब्द आपण पचवतो, रिजवतो आणि पुन्हा एकदा भरारी घेतो, उभं राहतो. तुमच्याही आयुष्यामध्ये तुमचा कधीतरी असा अपमान झाला असेल, पण त्या अपमानाने खचून न जाता, फक्त दुःखी न होता तुम्हीसुद्धा पुन्हा नव्याने त्यातून उडी घेतली असेल, असा जर का एखादा प्रसंग असेल तर तो आमच्याशी नक्की शेअर करा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. 022 हे दूरध्वनी क्रमांक आहेत. तेव्हा श्रोते हो, तुमच्या आयुष्यात झालेला एखादा अपमान आणि त्या अपमानातून तुम्ही घेतलेली यशाची उडी याबद्दल जाणून घ्यायला मला नक्कीच आवडणार आहे. रंजक सफर या कार्यक्रमात अशा अनेक आठवणी आज तुमच्यासमोर सादर होणार आहेत आणि सोबत असणार आहेत छान छान गाणी.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी। आणि मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या आयुष्यातही असं कधी झालंय की अपमान झालाय आणि त्या अपमानाने खचून न जाता, दुःखी न होता, तुम्ही त्यातून काहीतरी नवीन शिकलात, नवीन स्वतःला काहीतरी घडवलंय। तर छाया गभाले यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला आणि त्या म्हणाल्या की त्या जेव्हा लहान होत्या, 8वीमध्ये होत्या, त्यावेळी त्यांच्या आईला कॅन्सर झाला होता आणि त्याचं औषध पाणी करण्यामध्ये वडिलांना बरंच कर्ज झालं होतं आणि मग या कर्जासाठीचे जे पैसे होते ते त्यांनी त्यांच्या गावातील एक पाटील म्हणून होते त्यांच्याकडून त्यांनी घेतले, परंतु पुढे काही कारणांनी ते पाटील यांचं निधन झालं आणि मग यांच्या आईला खूप वाईट वाटलं की अरे त्यांनी आपल्याला एवढी मदत केली तर आपण किमान त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होऊया म्हणून त्या घरी भेटायला गेल्या। पण त्या पाटील नावाची जी व्यक्ती होती, त्यांची जी मिसेस होती, त्यांनी मात्र त्यावेळी छाया त्यांच्या आईचा खूप अपमान केला आणि त्या म्हणाल्या की तुम्ही आमचे माझ्या मिस्टराकडनं पैसे घेतलेत आणि ते तुम्ही आत्तापर्यंत दिले नाही आहेत, तर किमान आता त्यांच्या अंत्ययात्रेला तरी ते तुम्ही पैसे द्या वगैरे आणि इतर अनेक वाईट शब्द त्या म्हणाल्या। तर छायाताई म्हणाल्या की आईला ते बोल ज्या वेळेला ते बोलत होत्या म्हणाल्या की मला खूप वाईट वाटलं आणि मग मी तिथेच ठरवलं खूप अभ्यास करायचा, खूप मोठं व्हायचं। आणि त्या म्हणाल्या की हळूहळू करत आज आमची परिस्थिती खूप चांगली आहे। त्या म्हणाल्या माझी मुलगी स्वतः आज डॉक्टर झालेली आहे। पण त्यावेळी आईचा जो अपमान झाला होता आणि त्यामुळे छायाताईंना जे दुःख झालं ते म्हणाले आज तेही विसरता येत नाही, तो दिवस आज जरी आठवला तरी डोळ्यामध्ये पाणी येतं। यानंतर मंगेश म्हात्रे यांचा फोन आला होता, त्यांनी एक म्हटलं तर गमतीशीर पण त्यांच्यासाठी एक तो

दिवस एक वेगळाच काहीतरी घेऊन आलेला ठरला होता. मंगेश मात्र म्हणाले की ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांना एक लेटर त्यांच्या साहेबांनी लिहिण्यासाठी सांगितलं आणि काही कारणामुळे ते ऑफिसमध्ये काम करणारे शिपाई काका होते त्यांच्याकडून ते गहाळ झालं लेटर. आणि त्यांचे जे बॉस होते त्यांनी मात्र मंगेश सरांना बरंच अपमानित केलं, खूप काही काही बदललं, काम येत नसेल तर सोडून जा वगैरे असं वगैरेही म्हणाले. पण त्यांनी ते निमूटपणे सहन केलं. ते म्हणाले ठीक आहे सर, मी खरं म्हणतो आहे की मी तर लेटर लिहिलं होतं, पण ठीक आहे मी पुन्हा एकदा लिहितो. आणि ते लिहायला बसणार तेवढ्यातच ते जे हरवलेलं लेटर होतं ते त्या साहेबांना मिळालं आणि मग मात्र त्यांनी माफी मागितली की अरे माझं चुकलं, मी उगाच तुला इतकं काही काही बोललो. मंडळी, तुमच्याही आयुष्यात जर का असे काही प्रसंग असतील की कधी ना कधीतरी आपल्या सगळ्यांचा कुठे ना कुठेतरी अपमान झालेलाच असतो, पण त्या अपमानाचे बोल पचवून आपण त्या अपमानाचं रूपांतर यशामध्ये केलेलं असेल असे काही प्रसंग असतील तर ते आम्हाला नक्की सांगा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. 022 हा स्टडी क्रमांक आहे. ऐकत रहा रंजक सफर हा कार्यक्रम FM गोल्डवर.

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण म्हणतोय श्रोत्यांच्या अनेक आठवणी श्रोते मला दूरध्वनीच्या माध्यमातून सांगतायत, अशा आठवणी की कधीतरी त्यांचा अपमान झालेला आहे, कोणीतरी त्यांना वाईट शब्द बोललेले आहेत, पण त्या शब्दाने खचून न जाता ते स्वतः काहीतरी नव्याने शिकलेत. आपल्याला फोन आला होता समीर नाईक यांचा, दिव्यांग असे हे श्रोते आहेत आणि त्यांनी सांगितलं की माझे काही दृष्टीहीन मित्र होते आणि त्यांचं पिकनिकला म्हणजे मालवणला जाण्याचं प्लॅनिंग चाललं होतं पण यांना वगळून चाललं होतं आणि जेव्हा ते म्हणाले की अरे मी सुद्धा येईन की तेव्हा ते म्हणाले अरे तू का एकटा येणार, तुझ्याच्याने काय शक्य होणार आहे असं म्हणून त्यांनी फार वेगळं टाकलं. पण

थोडेफार सारखेच होते. दीपाली विचारे या म्हणाल्या की लग्नानंतर काही कारणास्तव अनेक वेळेला घरामध्ये काही कारणांसाठी त्यांचा वेळोवेळी अपमान व्हायचा. त्या म्हणाल्या की ज्यावेळी आम्ही आमच्या संसाराला सुरुवात केली त्यावेळी फक्त 5 रुपये महिना इतकाच पगार होता आणि इतक्या कमी पैशामध्ये त्या म्हणाल्या की मी घर चालवलं. अनेकांनी अपमान केला पण ते अपमानाचे बोल मी मनात तसेच ठेवले, प्रामाणिक राहिले. आणि आज त्या म्हणाल्या की आमचं छान 2 PHKचं मोठं घर आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे. पण त्यावेळी मी हिम्मत ठेवली, कुठेही खचून नाही गेले आणि सगळ्यांना माझ्या कृतीमधून उत्तर दिलं असं त्या म्हणाल्या. शुभलक्ष्मी मस्तकार यांनी सुद्धा तेच सांगितलं की लग्नानंतर त्या म्हणाल्या की माझ्या सासूबाई होत्या की एखादी गोष्ट जरी कधी जमली नाही तर त्या पटकन बोलून जायच्या. पण त्या म्हणाल्या मी त्या प्रत्येक वेळी वाईट न वाटून घेता प्रत्येक क्षण प्रत्येक प्रसंग हा आपल्याला शिकण्यासाठी उभा केलेला आहे आणि यातूनच शिकत शिकत आपण मोठं होणार आहोत असं मी दरवेळेला स्वतःला समजवायचे. आणि ते म्हणाले मी तसं करत गेले, मी कुठेही सासूबाईंबद्दलचा राग मनामध्ये ठेवला नाही, फक्त त्यांच्याकडनं शिकत गेले. म्हणूनच त्या म्हणाल्या आज अनेक गोष्टी आहेत, काही परंपरागत गोष्टी आहेत त्या म्हणाल्या मला खूप छान पद्धतीने येतात. श्रोते हो, तुमच्याकडे सुद्धा असेच काही प्रसंग असतील की काही प्रसंगामध्ये तुमचा अपमान झालेला असेल पण त्या अपमानातून तुम्ही स्वतःमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण केला असेल, काहीतरी नवीन घडवलं असेल, तर ते आम्हाला नक्की सांगा रंजक सफर या कार्यक्रमात.

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण गप्पा मारतोय ते झालेल्या अपमानाचा बदला आपण कोणत्याही वाईट पद्धतीने न घेता तर एखादं सत्कर्म करून किंवा एक उत्तम उदाहरण लोकांसमोर ठेवून की तुम्ही काही दिवसांपूर्वी माझा अपमान केलात पण आज मी तुम्हाला दाखवून दिलंय की मी त्या योग्यतेचा आहे किंवा नाही आहे ते. वसंत पारुंडेकरांचा आपल्याला फोन आला होता आणि त्या ते म्हणाले की त्यांची जेव्हा पत्नी होती त्यावेळी त्या पत्नीचा त्यांची बहीण खूप अपमान करायचा आणि मला तिला खूप वाईट वाटायचं पण तिने कधीही तिला उलटून उत्तर केलं नाही, शांत राहिली आणि मग हळूहळू यांच्या बहिणीला समजत गेलं की पारुंडेकरांची जी पत्नी आहेत त्या किती चांगल्या स्वभावाच्या आहेत आणि किती मन मिळावू आहेत आणि मग मात्र सगळ्यांमध्येच छान नात्याचे संबंध सुरू झाले होते. शुभांगी कारेकर म्हणाल्या की त्या रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असताना अनेकदा ते म्हणाले अपमानाचे बोल मला रिचवावे लागले, कधी कधी अपमान गिळावा लागला तर कधी कधी अपमानाला योग्य उत्तर द्यावं लागलं. कारण बऱ्याचदा असं व्हायचं की काही मंडळी जी भेटायला यायची मग आतमध्ये केबिनमध्ये पाठवायचं की नाही पाठवायचं हे डिसिजन त्यांना घ्यावं लागायचं आणि मग अशा वेळेला येणारी लोकं फार वेगवेगळ्या पद्धतीने बोलायचे. तर म्हणाले एकूणच हे सगळं काम करत असताना माणसांप्रमाणे कसं वागावं, माणसांना कसं वाचायला शिकावं हे त्या शिकल्या. त्यानंतर रमेश यांनी फोन केला होता आणि ते म्हणाले की गावी असताना त्यांचे काका त्यांच्या शेजारी राहायचे आणि त्या काकांकडे लाईट होती पण यांच्या घरी मात्र लाईट नव्हती. मग शेजारी असणाऱ्या लाईटचा जो काही प्रकाश पडलेला असेल त्या प्रकाशामध्ये बसून ते म्हणाले मी अभ्यास करायचो पण मी जसा अभ्यास करायला बसलेल्या काकांना कळायचं तसे ते मुद्दाम लाईट बंद करून टाकायचे आणि ते म्हणाले की या गोष्टीचं मला फार वाईट वाटायचं पण मी ती गोष्ट मनाला लावून घेतली पण सकारात्मक पद्धतीने लावून घेतली. पुढे मी गावावरून शहरामध्ये आलो, शिकलो, नोकरी केली आणि ते म्हणाले आज माझं घर संपूर्ण लाईटनी असं भरलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक घटनेची आठवण सांगितली की त्यावेळी रेडिओवर गीतरामायण लागायचं आणि ते म्हणाले की त्यांच्या रेडिओवर ते गीतरामायण लागलं की मी आपलं ऐकायला ते थोडंसं असं बाजूला बसलो की हे जाऊन तो रेडिओ बंद करून टाकायचे. मला खूप वाईट वाटायचं त्यावेळेला पण आज मात्र मी इतकी सुंदर स्वतःची परिस्थिती केलेली आहे की अनेक छान इन्स्ट्रुमेंट्स घरी आहेत आणि गाण्याचा आनंद ते त्यांना हवा तसा हवा तेव्हा घेऊ शकतायत. मंडळी असेच काही अपमानाचे प्रसंग तुमच्याही आयुष्यात घडले असतील पण कुठेही दुःखी न होता मनाला उभारी देत तुम्ही स्वतः काहीतरी घडला असाल तर आम्हाला नक्की सांगा रंजक सफर या कार्यक्रमात.

0: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण गप्पा मारत होतो की आपल्या आयुष्यातही कधीतरी अपमान झाला असेल, पण त्या अपमानाने खचून न जाता त्यातून काहीतरी आपण शिकलो, मनाने उभारी घेतली आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवलं. सुनीता व्यवहारे यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला आणि त्या म्हणाल्या की त्यांच्या नात्यामध्ये एक मानलेला भाऊ होता आणि त्या काळी त्यांची आर्थिक परिस्थिती तितकीशी नीट नसल्यामुळे त्या भावाने अत्यंत अपमान केला, त्यांच्या मुलीचा देखील अपमान केला वेळोवेळी. पण आज तिची त्यांची जी मुलगी आहे तिने भरपूर अभ्यास करून खूप उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की तिने ते मनाला तितकंसं लावून नाही घेतलं. यानंतर बालाजी जोनकल्ले यांचा आपल्याला फोन आला होता आणि ते म्हणाले की त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती फारच जिकडीची झाली होती आणि ते म्हणाले की मला गाणी ऐकायची फार हौस होती आणि जेमतेमच पैसे जमत होते. कोणाच्या घरी जर का गाणी लावलेली असतील तर मी जाऊन ऐकायचो, पण मग मी गाणी ऐकतोय असं म्हटल्यावर काही काळाने ती गाणी बंद केली जायची. अशावेळी ते म्हणाले की मला खूप वाईट वाटायचं. मग हळूहळू पैसे जमवून जमवून मी पहिला एक रेडिओ घेतला, त्यानंतर मग जसजशी प्रगती होत गेली तसं मग कॅसेट आहे, सीडी प्लेयर आहे. आणि ते म्हणाले आज आमच्याकडे गाणी ऐकण्यासाठीचे खूप सुंदर सुंदर असे रेडिओज म्हणूया किंवा खूप काही वेगळी वेगळी साधनं आहेत ती आमच्याकडे उपलब्ध आहेत. तर मंडळी, अपमानाचे बोल आपण आपल्या आयुष्यात नेहमीच ऐकत असतो, झेलत असतो, पण त्यातून उभारी घेऊन आपलं काम, आपण जर का प्रामाणिक असू तर आपलं काम सतत सुरू ठेवणं हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण आपला प्रामाणिकपणा कुठे ना कुठेतरी योग्य वेळी लोकांना दिसून येणारच असतो.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

मंडळी, अपमानाची जखम मनात जपून ठेवण्यापेक्षा ना त्यातून मिळालेली शिकवण आयुष्यात जपणं हे जास्त महत्वाचं असतं. तेव्हा याच एका छान विचारावरती रंजक सफर या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. पण तुमची आणि माझी म्हणजेच आरजे शिवांगीची भेट पुन्हा होणारच आहे एका नव्या दिवशी नव्या वेळी नव्या विषयासह. तेव्हा ऐकत रहा FM गोल्ड.

0: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय राज्य परिषदेची बैठक गोव्यात सुरू. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7. बचाव कार्य अद्याप सुरूच. महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालिंका आणि कार्लोस अल्कराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण ते करतील. त्याशिवाय ते 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा तांडा रोड दरम्यान नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबोटा तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होत आहे. केंद्रीय गृहमंत्री सध्या 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे वाराणसी इथं येत्या 9 तारखेला 9व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 या विशेष मोहिमेचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. यंदाची या मोहिमेची संकल्पना आमची अंगणवाडी आमची जबाबदारी ही आहे. अंगणवाडी केंद्राची सामूहिक जबाबदारी उचलण्यासाठी नागरिकांना आवाहन करणं हा या संकल्पनेचा उद्देश आहे. याशिवाय यंदा पोषण माहची अंमलबजावणी अन्य 5 परस्पर पूरक संकल्पनांवर केली जाईल. आहारातील विविधता आणि मुबलक प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम जेवण, सामुदायिक उत्तरदायित्व, बालविकासासाठी पोषक आणि शिक्षण या 5 घटकांचा त्यात समावेश आहे. देशातले वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांबाबतचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले. सुमारे 10 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका प्रलंबित जनहित याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वृद्धांच्या कल्याणासाठी तसंच संरक्षणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी सर्व राज्यांच्या महाधिवक्त्यांना पत्र पाठवून वृद्धाश्रम उभारणी आणि तिथल्या सोयीसुविधांविषयीचा अहवाल सादर करायला सांगण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. दुर्घटनेनंतर फरार इमारत मालक फरार झाला असून पोलिसांची 10 पथकं त्याचा शोध घेत आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री गुप्ता यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतला. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेतील मृतांची संख्या 7 झाली आहे.
1: इस बिल्डिंग के मालिक पे कार्रवाई होगी और जो इसके आसपास की जितनी डेंजरस बिल्डिंग है उनको भी आइडेंटिफाइड करके ध्वस्त किया जाएगा. विशेष रूप से इस बिल्डिंग के बिल्कुल पीछे वाली बिल्डिंग को भी हमने खाली करवा दिया है और तुरंत प्रभाव में उसे भी डेमोलिश किया जाएगा.

0: घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य सुरू असून त्यात आपत्ती प्रतिसाद दल अग्निशमन दलाचं पथक काम करत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर आज याची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. नेपाळ तिबेटमध्ये आलेल्या महापुरात मरण पावलेल्यांची संख्या 1355 इतकी झाली असल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. नेपाळमध्ये चितवन इथं 363 जणांचा मृत्यू झाला तर पूर्व नवल परिसरामध्ये 22, पश्चिम नवल परासीमध्ये 221 आणि रसुआ जिल्ह्यात 169 जणांचा मृत्यू झाला. बोटेकोशी आणि त्रिशुली नदी परिसरात जलविद्युत प्रकल्पांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 11 जलविद्युत प्रकल्पांमधल्या 919 कर्मचाऱ्यांशी अद्याप संपर्क होऊ शकल्याची माहिती वीज निर्मिती कंपनीनं दिली आहे. दरम्यान 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आज नेपाळमध्ये राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. या तेजीमुळे आज ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल $97 वर गेला तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूड तेलाचा व्यवहार प्रति बॅरल $92 वर सुरू आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरीना सबालेंका आणि कार्लोस अल्कराज यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अरीना सबालेंका हिनं महिला एकेरीत काल अमेरिकेच्या टेलर टाउनसेंट हिचा 6-4, 6-3 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत उद्या तिचा सामना झेक टेनिसपटू लिंडा नोस्कोवा हिच्याशी होईल. पुरुषांच्या एकेरी गटात कार्लोस अल्कराजनं अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. उद्या उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या बेन शेल्ट बरोबर पडेल. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज ड्युरोक चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेत्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती चषक प्रदान केला. यावेळी ड्युरंग फुटबॉल टूर्नामेंट सोसायटीचे अध्यक्ष आणि संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजा सुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग आणि नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन तसंच ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबचे पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय राज्य परिषदेची गोव्यात बैठक सुरू. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7, बचाव कार्य अद्याप सुरूच. महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरीना सेबालेंका आणि कार्लोस अल्कराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: और फिर करेंगे बातें और भी आपसे.
2: एवरी ग्रेट जर्नी बिगिंस विद पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
3: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: हंड्रेड पॉइंट वन मेगाहर्ट्ज पर आप सुन रहे हैं आकाशवाणी दिल्ली का एफएम गोल्ड चैनल. शबनम के साथ हैं आप कलाकार बेमिसाल में. आज हम बातें कर रहे हैं फिल्मकार बीआर इशारा की. दोस्तों, बीआर इशारा को बोल्ड विषयों पर फिल्म बनाने के लिए तो जाना ही जाता है, साथ ही साथ इसलिए भी बहुत ज्यादा सराहा गया क्योंकि उन्होंने नए कलाकारों पर हमेशा भरोसा किया, चाहे वो एक्टर हों, डायरेक्टर हों, चाहे वो एक्टर हों, डायरेक्टर हों या फिर म्यूजिक डायरेक्टर ही क्यों ना हो. कई गाने आपने सुने होंगे, कुछ नए से नाम आपको सुनाई दिए होंगे म्यूजिक डायरेक्टर्स के नाम में जब मैंने आपको बताया. इसके अलावा उन्होंने भारतीय क्रिकेटर सलीम दुरानी को अपनी फिल्म चरित्र के जरिए अभिनय का मौका दिया. इसी फिल्म में परवीन बाबी और म्यूजिक डायरेक्टर बप्पी लाहड़ी को भी उन्होंने मौका दिया, जबकि उनके करियर का ये शुरुआती दौर था. इसी तरह से अमिताभ बच्चन, जया भादुड़ी, शत्रुघ्न सिन्हा, रीना रॉय, डेनी डेंजोंगपा और रेहाना सुल्तान, विजय अरोड़ा, राज किरण और रजा मुराद को भी उस वक्त उन्होंने अपनी फिल्मों से जोड़ा जब वो बिल्कुल नए थे फिल्म इंडस्ट्री में.

स्वानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग गौड सारंग श्रोतेहो आत्ता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी आणि सारंगीची साथ उस्ताद फारूक लतीफ खान यांनी केलेली आहे. ऐकूया. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: श्रोते हो, सादर करीत आहोत कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम हॅलो फार्मर्स। नमस्कार, मी आहे तुमचा मित्र संदीप लोखंडे आणि आपण ऐकत आहात 100.1 MHz एफएम गोल्ड हॅलो फार्मर्स। समुद्र असो, नदी असो, तलाव असो, पाण्यात फक्त मासे नसतात तर असतात हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाच्या शक्यता, रोजगाराच्या संधी आणि समृद्धीची स्वप्न। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकट्याची ताकद मर्यादित असू शकते पण एकत्र येण्याची ताकद परिवर्तन घडवू शकते। आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे सहकारातून समृद्धीकडे, मत्स्य सहकारी संस्था। आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जिथे मत्स्य व्यवसाय, संघटित प्रयत्न, आर्थिक प्रगती आणि रोजगार या सगळ्यांचा सुंदर संगम होतो, तो म्हणजे मत्स्य सहकारी संस्था। आज या विषयावर आपल्याला अत्यंत महत्वाचं आणि शास्त्रीय मार्गदर्शन मिळणार आहे। आपल्यासोबत आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था मुंबई। डॉक्टर साहेब, हॅलो फार्मर्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत।
2: धन्यवाद।
1: कसं वाटते तुम्हाला आज?
2: खूप छान। आणि प्रथमच मी या केंद्रावर आलेलो आहे आणि मी खूप उत्सुक आहे आपल्या शेतकऱ्यांशी वार्तालाप करण्यासाठी।
1: अगदी आम्हीही। डॉक्टर साहेब, सर्वात आधी अगदी सोप्या भाषेत आम्हाला सांगा की मत्स्य सहकारी संस्था म्हणजे नेमकं काय?
2: थोडक्यात सांगायचं जर झालं तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करणं म्हणजे सहकारी संस्था होत नाही, तर ती संस्था छोट्या भाषेत सांगायचं झालं तर सर्वांसाठी एक आणि एकासाठी सर्व।
1: वा,
2: हे सहकाराच्या सोप्या भाषेत मी सांगू शकेल। आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचे खूप सारे फायदे असतात, ज्यामध्ये आपण मत्स्य शेतकऱ्यांनी एकत्र येऊन किंवा मच्छीमारांनी एकत्र येऊन जी संस्था स्थापन केली जाते त्यामध्ये तुम्ही तुमचे जे लागणारे खर्चात बचत करू शकता, सामूहिक विक्री करू शकता, चांगली बाजारपेठ मिळू शकता, तुमच्या मासळीसाठी जो भाव आहे तो तुम्ही स्वतः ठरवू शकता, म्हणजे एक बार्गेनिंग पॉवर, सौदा शक्ती आपण ज्याला म्हणतो, ती तुम्ही वाढवू शकता। शासकीय योजनांचा जो लाभ असतो तो वैयक्तिकरित्या घेण्यापेक्षा सामूहिकरित्या घेण्यामध्ये अनेक फायदे आहेत आणि सोपंही आहे।
1: बर।
2: आणि त्यातून सदस्यांचं सामाजिकरण आणि आर्थिकरण चांगल्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकतं, ह्या गोष्टी मत्स्य सहकारी संस्थांमधून आपण मिळवू शकतो।
1: वा वा। डॉक्टर साहेब, सर्वात आधी आम्हाला हेही सांगा की आपण सहकारी संस्था हा शब्द अनेकदा ऐकतो पण मत्स्य व्यवसायाच्या संदर्भात त्याचं स्वरूप नेमकं कसं असतं?
2: हे सहकाराची जी भाषा आहे ती जशी कृषी क्षेत्रात असेल, डेअरीमध्ये असेल, तशीच मत्स्य क्षेत्रामध्येही त्याचप्रकारे आहेत। प्रिन्सिपल्स जे म्हणतो आपण, तत्व, ही सर्वकडे सेमच आहेत, फक्त त्याची जी संरचना आहे ही थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे। त्यामध्ये जर सांगायचं झालं तर जसे मराईन म्हणजे समुद्री मत्स्य सहकारी संस्था आहेत त्या मासेमारांसाठी आहेत, आणि भूजलीय ज्या सहकारी संस्था आहेत त्या रिझर्वायर म्हणजे जलाशयामध्ये किंवा नद्यांमध्ये जे मच्छीमार करणारे आहेत त्या लोकांसाठी एकत्र येऊन केल्या जातात। त्यामध्ये आपण जसं एक प्रेझेंट गव्हर्नमेंटच्या जियानुसार 25 मच्छीमार एकत्र येऊन ती एक संस्था स्थापन करू शकतात।
1: बरं, म्हणजे 25 जण एकत्र येऊ शकतात आणि एक संस्था स्थापन करू शकतात। मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण मग आपल्या छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये अनेक अशी संस्था आपल्याला बघण्यात मिळू शकतात। श्रोते हो, आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। आपण आम्हाला डायल करू शकता 02245154134, 02245154135 या नंबरवर, आणि

0: हॅलो फार्मर्स या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर साहेब, अजून एक प्रश्न आपल्याला विचारावं असं वाटतो की चांगली आणि सक्षम संस्था ही कशी ओळखावी?
1: खूप चांगला प्रश्न आपण विचारला आहे. सध्याच्या काळामध्ये जर आपण मत्स्य सहकारी संस्थांची अवस्था बघितली तर त्या फक्त एक सबसिडी घेण्याचं माध्यम बनलेलं आहेत. आणि ज्या पद्धतीने कृषी आणि डेअरी विभागातील क्षेत्रातील मत्स्य सहकारी संस्थांचा विकास झाला आहे त्याप्रमाणे मत्स्य सहकारी संस्थांचा विकास झालेला नाही. त्यामध्ये काही प्रमुख कारणं जी आहेत की त्या संस्था फक्त सबसिडी ट्रान्सफर करण्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या आहेत. फक्त सबसिडी घेण्यासाठी त्या संस्थांची स्थापना करण्यात आली, जे की सहकारी संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश असतो बिझनेस, आणि त्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज त्यामध्ये घेतल्या जात नाहीत. म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की एक चांगली आणि सक्षम संस्था कशा प्रकारची असावी, ज्यामध्ये नियमित जनरल बॉडी सभा आणि एक्झिक्युटिव्ह बॉडी यांच्या सभा वेळेत झाल्या पाहिजेत. व्यवस्थापन म्हणजे एक्झिक्युटिव्ह बॉडी आपण ज्याला म्हणतो हा प्रत्येक संस्थेचा मिरर असतो आणि तो खूप सक्रिय असला पाहिजे. निर्णय हे लोकशाही पद्धतीने झाले पाहिजेत. सहकारी संस्था या समाजकारणासाठी असतात.
0: बरोबर.
1: तिथे राजकारण कुणीच आणू नये. ज्यांना राजकारण करायचे त्यांनी संस्थांमध्ये येऊ नये. ज्या सदस्यांना त्यांचे काही अधिकार आहेत, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत, जसं आपण हॉस्पिटलमध्ये जातो पेशंटचे अधिकार आणि पेशंटच्या जबाबदाऱ्या मेन्शन केलेल्या असतात,
0: बरोबर,
1: तशा सहकारी संस्थांमध्येही सदस्यांचे अधिकार आणि त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना आपण दाखवून दिल्या पाहिजेत, त्यांच्या निदर्शनास आणल्या पाहिजेत, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या पाहिजेत. जर आपण एखाद्या सोसायटीला जर जॉईन होतोय तर आपली काय कर्तव्य आहेत आणि काय जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांना समजल्या पाहिजेत. नेतृत्व सक्षम पाहिजे. आपण परंपरागत नेतृत्वात जाण्यापेक्षा परिवर्तनशील नेतृत्वाला जर प्राधान्य दिलं तर मत्स्य सहकारी सहकारी संस्था ज्या आहेत या कृषी आणि डेअरी विभागातील सहकारी संस्थांच्या बरोबरीने नक्कीच काम करू शकतील.
0: वा वा. सहकारी संस्था यांनी नेमकं काय करावं आणि काय करू नये याबद्दल आपण काय सांगाल?
1: तर खूप चांगला प्रश्न विचारला आहे आपण. सहकारी संस्थांनी काय करावे, सहकारी संस्थांनी काय करावे, तर त्यांनी ज्या आपल्या एक्झिक्युटिव्ह बॉडी किंवा जनरल बॉडीच्या ज्या सभा असतात ठरलेल्या त्या नियमित कालावधीत आणि किती वेळा घ्यायच्या त्याप्रमाणे घेतल्या पाहिजेत. सर्व सदस्यांना निर्णय प्रक्रियेत त्यांनी सहभागी करून घेतलं पाहिजे. आर्थिक व्यवहार हे पारदर्शक ठेवले पाहिजेत. जसं तुमचा ऑडिट असेल किंवा अॅन्युअल मिटिंग्ज असतील, त्याच्या प्रोसिडिंग्ज वगैरे असतील, त्या तुम्ही वेळेत रिलीज केल्या पाहिजेत आणि सर्व सदस्यांना त्याची माहिती पुरवली पाहिजे. ना की ते फक्त एक्झिक्युटिव्ह किंवा जी मॅनेजमेंट बॉडी आहे त्यांच्यापुरता मर्यादित ठेवल्या पाहिजेत. नवीन व्यवसायाच्या संधी शोधल्या पाहिजेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी वापर केला पाहिजे. म्हणजे रजिस्ट्रेशन असेल, तुमचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतील, त्या संदर्भात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. युवकांचा आणि महिलांचा सहभाग वाढवला पाहिजे. सदस्य हे त्यांना सदस्यत्व घेतल्यानंतर त्यांचं काम झालं असं नाही, तर त्या संस्थेकडे त्यांनी सारखं यावं आणि संस्थेतून त्यांना काहीतरी मिळावं. ही गिव्ह आणि टेकची थिअरी खूप काम करते आणि ते संस्थांनी केलं पाहिजे. सदस्यांचे सातत्याने प्रशिक्षण हे संस्थेने पुरवलं पाहिजे. त्यांना वेगवेगळे स्किल्स आणि वेगवेगळ्या बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये लागणारे वेगवेगळे स्किल्स जर ट्रेनिंग थ्रू आपण त्यांना दिले तर नवीन व्यवसायाच्या संधी त्यांना मिळतील आणि सदस्यांचा विकास त्यातून होऊ शकतो. बाजारपेठ आणि ग्राहकांच्या गरजा समजून जर आपण बिझनेस डायव्हर्सिफिकेशन केलं तर संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात. संस्थांनी काय करू नये, संस्थांनी काही म्हणजे मॅनेजमेंट बॉडी असेल किंवा काही लोकांच्या नियंत्रणाखाली संस्था ठेवू नये. ती पूर्णतः लोकशाही पद्धतीने चालवली गेली पाहिजे. प्रत्येक मेंबर्सला त्यामध्ये बोलण्याचा अधिकार आहे आणि आपले मत मांडण्याचा अधिकार असावा. आर्थिक अपारदर्शकता अजिबात ठेवू नये. बैठका अजिबात टाळू नयेत. सदस्यांना माहितीपासून अजिबात दूर ठेवू नये आणि केवळ अनुदानावर अवलंबून राहू नये. सबसिडी घेण्यासाठी संस्था स्थापन करूया किंवा केली आहे या

0: याच्यात राहू न राहता त्याला बिझनेस डायव्हर्सिफिकेशन करून, बिझनेस ॲक्टिव्हिटी प्रमोट करून आर्थिकरित्या सक्षम कसं करता येईल यावर ध्यान दिलं पाहिजे. बदलत्या बाजारपेठेकडे अजिबात दुर्लक्ष करून नाही चालणार. आपले जे प्रॉडक्ट्स आहेत, रोज मार्केटमध्ये नवीन प्रॉडक्ट्स येतात, त्या संदर्भात आपल्यामध्येही बदल घडवून आपण मार्केटमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे,
1: त्याची माहिती मिळवली पाहिजे,
0: माहिती मिळवली पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात
1: करण्यात
0: अजिबात
1: वेळ वाया घालवू नये,
0: वेळ घालवू नये.
1: अगदी म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर तुम्ही नक्कीच करायला हवा. डॉक्टर शिवाजी अरगडे आपल्यासोबत आहेत, आपण ऐकत आहात हॅलो फार्मर्स. श्रोते हो, आपणही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आपण डायल करू शकता 0224515 4134, 0224515 4135 वर. आपण आपला प्रश्न थेट विचारू शकता आणि डॉक्टर शिवाजी अरगडे आपलं प्रश्नाचं उत्तर नक्कीच देतील. ऐकत रहा हॅलो फार्मर्स.

0: प्रधानमंत्री किसान मानधन योजना से लघु सीमांत किसानों का भविष्य होगा सुरक्षित
1: और 60 वर्ष की आयु से 3000 रुपए मासिक पेंशन होगी सुनिश्चित।
0: 55 रुपए से 200 रुपए की मासिक किस्त देकर प्रवेश कर सकते हैं 18 से 40 वर्ष तक के किसान।
1: इस अंशदायक योजना में सरकार देगी बराबर का योगदान।
0: सभी किसान भाई बहन इस योजना के लाभ के लिए जन सेवा केंद्र में जाएं
1: और अपना निःशुल्क नामांकन कराएं।
0: प्रधानमंत्री किसान मानधन योजना, अन्नदाता के परिश्रम को संबल, पेंशन से सुरक्षित उनका कर।
2: कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
3: हेलो फार्मर्स, आपण हा कार्यक्रम ऐकत आहात। हॅलो फार्मर्स, आपण कार्यक्रम ऐकत आहात आणि आपण पुन्हा एकदा सगळ्यांना नम्र विनंती, आपण या नंबरवर डायल करू शकता 0224514 1534 4515 4135 वर। आपल्यासोबत आहे डॉक्टर शिवाजी अरगडे। सर, आपल्याला पुन्हा एकदा असं विचारायचं आहे की हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय करण्यासाठी कोणती दक्षता काळजी आपण घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं?
4: जर मत्स्य सहकारी संस्थांमार्फत जर आपल्याला मासे विक्री किंवा मासेमारी व्यवसाय जर उतरायचा असेल तर त्यापैकी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बाजू आहेत। जसे आपण म्हणू समुद्री मत्स्यपालन किंवा समुद्री मासेमारी, ज्या मराईन किंवा समुद्री मत्स्य सहकारी संस्था करतात, त्यामध्ये ते मासेमारी करून आल्याच्या नंतर त्यातून जी विक्री करणं हा एक मुख्य व्यवसाय असू शकतो। आणि त्यासाठी तर जसे आपण म्हणतो आहे दिवसेंदिवस की समुद्री मत्स्यपालनातून ज्या मासे मिळतात ते दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे, म्हणून नुसतं जे समुद्रातून मासे येतील त्याच्या विक्रीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये कसं जाता येईल, जसं व्हॅल्यू ॲडिशन असेल, माशांपासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट बनवणं, ज्याच्यामध्ये लोणचे असतील, पापड, वेपर्स, चकल्या वगैरे आपण त्या माशांपासून बनवू शकतो, किंवा त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जसे आपण म्हणू शकतो की जे मासे कापून आपण विक्री करतो त्यानंतर जे वेस्ट उरतं त्यापासून आपण चांगल्या प्रकारे एक माशांचं पासून खत बनवू शकतो, त्याची विक्री आपण एक अर्बन फार्मिंगमध्ये किंवा जे ग्रामीण भागात जे शेतीमध्ये खत म्हणून आपण त्याचा एक कमर्शियल लेवलला प्रोडक्शन करून विक्री करू शकतो। म्हणजे असे एक ना एक ॲग्रो टुरिझम सारखं आहे, तसं ॲक्वा टुरिझमही आपण प्रमोट करू शकतो। हे झाले समुद्री मासे मत्स्य सहकारी संस्थांसाठी। इनलँडमध्ये जसं आहे की सध्या जलाशयांमध्ये मासेमारी करून मत्स्य सहकारी संस्था चालतात, पण खूप महत्त्वाचा भाग असा आहे की फक्त जलाशयांमध्ये न करता जे फार्मर्स फार्म बेस फार्मिंग करतात, जे शेततळ्यामधून मच्छीमारी किंवा मत्स्य उत्पादन करतात, त्यांच्या संस्था स्थापन होऊन त्या उदयास येणं खूप गरजेचं आहे।
3: अगदी बरोबर आणि छान उपयुक्त माहिती दिली आपण। वेळ झाली आहे पुढील गीताकडे।

0: हॅलो फार्मर्स या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर साहेब, अजून एक प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की मासळी, बर्फ, जाळी, बोटी किंवा इतर आवश्यक साधन सामग्री सामूहिक पद्धतीने घेतल्यास खर्च कमी होण्यास मदत होतो का?
1: नक्कीच. जर आपण वैयक्तिकरित्या जर हा व्यवसाय करत असू आणि त्यातून ही जी लागणारी साधनं आहेत ती जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून जर परचेस केली तर नक्कीच याची किंमत आपल्याला जास्त मोजावी लागते. आणि त्याच गोष्टी जर आपण एकत्रित येऊन मोठ्या संख्येने किंवा जास्त क्वांटिटीमध्ये सहकारी संस्थेमार्फत जर खरेदी केल्या तर नक्कीच आपल्याला त्याची किंमत कमी येऊन आपला खर्च वाचू शकतो आणि आपण नफा वाढवू शकतो.
0: आपल्याला एक श्रोता डायल करत आहेत, आपण पाहूया की ते काय म्हणत आहेत. नमस्कार. हॅलो.
2: हॅलो.
0: हां नमस्कार मॅडम, नाव सांगा तुमचं.
2: हां नमस्कार सर, मी विनायक बोलतोय सावंतवाडीवरून.
0: बर, आपला प्रश्न विचारा.
2: मला सांगा

0: आपला प्रश्न विचारा.
1: माझं म्हणणं असं होतं की दिव्यांगांसाठी यामध्ये काय आहे माहिती सुविधा वगैरे क्षेत्रामध्ये संधी आहे का यामध्ये.
0: अच्छा बर, आपण उत्तर रेडिओवर ऐका. ओके धन्यवाद. धन्यवाद. हा सर, काय उत्तर द्याल?
2: तर खूप छान प्रश्न विचारलाय. तर दिव्यांगांसाठी काही स्कीम आहेत का? तर आताच मला सांगायला आवडेल की महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना अंमलात आणलेली आहे. मार्च 2026 ती अंमलात आणली गेली आहे. तर त्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की दिव्यांगांसाठी काही स्कीम आहेत का, तर नक्कीच आहेत. त्यामध्ये दिव्यांगांसाठी मला आवर्जून सांगावं वाटेल की त्यांना एक फिरते माशी विक्री केंद्र म्हणजे ई रिक्षा म्हणतो, ई रिक्षामध्येच डीप फ्रीझरची त्यांनी सोय केलेली आहे. आणि त्यामध्ये ते ह्याद्वारे आपण मासे विक्री करू शकता, म्हणजे फिरते मासे विक्री केंद्र त्याला ई रिक्षा म्हणतात किंवा ई बाईक, हे दोन ऑप्शन आहेत दिव्यांगांसाठी. आणि अजूनही काही स्कीम्स आहेत ज्यामध्ये असेल सौर ऊर्जा यंत्री उभारणं असेल किंवा महिलांसाठी हँडग्लोव्ज किंवा गंबूटच्या सुविधा असतील किंवा माशांपासून खाद्य बनवणं, जे आपण वेस्ट फेकून देतो त्यापासून माशांपासून खत बनवणं, हे दोन तीन प्रकल्प जे आहेत ते दिव्यांगांसाठी खूप फायद्याचे आहेत आणि त्यामध्ये गव्हर्नमेंटची 50-75% सबसिडीसुद्धा अवेलेबल आहे.
0: अरे वा, फार उपयुक्त.
2: आणि हा प्रश्न दिव्यांगांसाठी घेतला आहे तर आणि चर्चा आपण मत्स्य सहकारी संस्थांची करतोय तर मत्स्य सहकारी संस्थांसाठी पण चांगल्या स्कीम आहेत. जसं मी सांगेल की मत्स्य सहकारी संस्था आहेत त्या मत्स्यबीज संगोपन करू शकतात, मत्स्य संवर्धन तलाव यातून बांधू शकतात, नंतर सोलर रेफ्रिजरेटर लावू शकतात, मत्स्य बाजार विकसित करू शकतात ग्रामपंचायत पालिका नगरपालिका लेवलवर जाऊन. आणि संस्थांच्या विकासासाठी जे भागभांडवल लागतं ते 2.25 लाखापर्यंतचं भागभांडवल ह्या गव्हर्नमेंट स्कीममधून उपलब्ध झालेलं आहे. तर याचा उपयोग घेऊन आपण संस्थांचा कामकाज सुधारवण्यासाठी वापर करू शकतो.
0: अतिशय उपयुक्त माहिती दिली. आपण ऐकत रहा हॅलो फार्मर्स. वेळ झाली आहे पुढील गीताकडे.

0: हॅलो फार्मर्स या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर शिवाजी अरगडे. सर, आपण अजून एक काय सांगाल आपल्या सर्व श्रोत्यांना जे यावेळी आपल्या सगळ्यांना ऐकत आहात?
1: तर मला श्रोत्यांना सांगायला आवडेल की जर आपली मत्स्य सहकारी संस्था असेल किंवा बनवण्याचा विचार असेल तर ती संस्था ही सक्रिय, सक्षम, पारदर्शक आणि व्यवसायाभिमुख असली असायला हवी. कारण या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या संधी येत आहेत. गव्हर्नमेंट खूप सपोर्टिव्ह आहे, नवीन नवीन स्कीम्स आणत आहे आणि कृषी आणि डेअरी क्षेत्रापेक्षा हे बूमिंग क्षेत्र म्हणता येईल आपल्याला, ज्यामध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज येत आहेत. मला सांगायला आवडेल की आपलं जे फिश प्रोडक्शन आहे इंग्लंडचं हे फक्त 2.7 म्हणजे 2.7 लाख टन आहे आणि आपली जी गरज आहे कन्झम्पशनची तर ती लगभग जवळजवळ 12 लाख टनापर्यंतची आहे.
0: सर, आपलं एक श्रोता आपल्याशी जोडत आहेत तर आपण बघूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार.
2: नमस्कार सर.
0: हा नमस्कार सर, आपलं नाव सांगा आणि आपला प्रश्न विचारा.
2: मी शुभम आहे अमरावतीवरनं.
0: हा नमस्कार.
2: नमस्कार.
0: हा
2: सर, मला एक विचारायचं होतं की आता पूर आलेला आहे सर सर्व म्हणजे महाराष्ट्रात आणि बाकी पूर्ण जगात इकडे तिकडे, पण सर आमचा जो शेतात जो मी सीड टाकला मच्छीचा बीज टाकला तो वाहून जाते, त्याच्यासाठी कॉपरेटिव्ह मार्फत काही आपल्याला काही सहुलियत भेटू शकते का सर?
0: बरं सर, धन्यवाद. आपण उत्तर कृपया रेडिओवर आहे का? धन्यवाद सर, काय उत्तर द्याल?
1: प्रश्न थोडा म्हणजे प्रेझेंट सिच्युएशनला धरूनच आहे, पण जर अशा ज्या पूरग्रस्त किंवा अशा जेव्हा स्थिती उद्भवते आणि जेव्हा पाणी फ्लड होत वगैरे येतं तर जेव्हा ते मासे बीज संचयन करतो आपण ते वाहून जातं, पण त्यासाठी एक गव्हर्नमेंटचे कॉम्पेन्सेशन म्हणजे त्याला जे लॉस झालेला आहे त्या स्कीम्स आहेत, लॉस किती झाला त्या भरून देण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट आहे की असं डायरेक्ट असं त्या रोखण्यासाठी किंवा त्याला कंट्रोल करण्यासाठी काही मेजर्स आपण घेऊ शकतो आणि त्या गव्हर्नमेंट स्कीम्स थ्रू आपण जसं बांधबंदिस्ती करणं किंवा जाळ्या वगैरे लावणं किंवा कंट्रोल कंडिशन म्हणजे फेन्सिंग वगैरे करणं अशा गोष्टी ज्या आहेत त्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून आपण ते प्रोजेक्ट राबवू शकतो. पण असे जे डिझास्टर होतात त्यासाठी आपण कॉम्पेन्सेशनसाठी गव्हर्नमेंट सपोर्ट करतं.
0: सर, अजून एक आपल्याला कट झालेला आहे, श्रोती अजूनही आपल्याला प्रश्न विचारत हरकत नाही, पण सर आज वेळात वेळ काढून आज आपण इथे आलात आणि आपण इतकी उपयुक्त अशी माहिती दिली. एक श्रोता अजूनही आपल्याशी जुळलेले आहेत, पाहूया त्यांचा प्रश्न नेमका काय तो. नमस्कार.
3: हॅलो.
0: हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा.
3: हा, मी जोशी पावडी करतो.
0: हा,
3: मच्छीमार संस्थेमध्ये डिझेलचा भाव 137 रुपये आणि डिझेल पंपावर 98 रुपये.
0: अच्छा, धन्यवाद. उत्तर आपण रेडिओवर आहे का? हा जो विषय आहे आपला आजचा पूर्णपणे वेगळा आहे. सर, आपला विषय पुन्हा एकदा आपल्या श्रोतांना खुलवून सांगा सर.
1: तर आज आपण इथे बोलत आहोत की मत्स्य सहकारी संस्था या टिकवायच्या किंवा वाढवायच्या कशा. तर त्यासाठी मला सांगायला आवडेल की जर मत्स्य सहकारी संस्था आपल्याला जर टिकवायच्या असतील तर त्यांना सबसिडीपुरतं लिमिट न ठेवता त्या व्यवसायाभिमुख करणं खूप गरजेचं आहे. त्याला बिझनेस ओरिएंटेड करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळे व्यवसाय करू शकतो, जसं असेल जसं आपण म्हणू शकतो की मासळी प्रक्रिया असेल, वेगवेगळे प्रॉडक्ट बनवणं, ताजी आणि दर्जेदार माशाची घरपोच विक्री करणं असेल, कोल्ड स्टोरेज असतील, बर्फ निर्मिती करणं, मासळीची वाहतूक करणं, ब्रँडिंग पॅकेजिंग करून ऑनलाईन मार्केटिंग असेल, मत्स्य पर्यटन असतील, मत्स्यबीज उत्पादन असेल, जल पर्यटन असेल, नंतर मत्स्यपालनासाठी ज्या निविष्य लागतात त्याचा पुरवठा असू शकतो आणि मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनही तयार करून त्याची बाजारात विक्री करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येऊन येतात. तर मला सांगायला आवडेल की मत्स्य सहकारी संस्था ह्या सहकारी उद्योजकतेकडे गेल्या पाहिजेत. सहकारातून संघटन, संघटनातून शक्ती, शक्तीतून व्यवसाय आणि व्यवसायातून समृद्धी, ही चतुसूत्री जर आपण वापरली तर आपण सहकारी संस्थांचा विकास साधू शकतो.
0: धन्यवाद. शेती असो, मत्स्य व्यवसाय असो, मेहनतीला ज्ञानाची आणि ज्ञानाला सहकाराची जोड मिळाली की समृद्धीचा मार्ग नक्कीच खुला होतो. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत मेहनत करत राहा, शिका, जोडलेले राहा आणि समृद्धीकडे वाटचाल करत राहा. वेळात वेळ काढून आपण इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद डॉक्टर शिवाजी अरगडे. आणि आपण ऐकत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो फार्मर्स. श्रोतो हो, आत्ताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम हॅलो फार्मर्स ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.